सुखाचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नाशिक मध्ये स्वतःच घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाइफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राइम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 23 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. एकदा उद्धवानं श्रीकृष्णाला विचारलं की तू आपल्या मुखानं सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल. तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानंच माझी प्राप्ती होऊ शकते. भक्तीची 3 साधन आहेत, शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपलं सध्या सगळंच विपरीत झालंय. शास्त्रवचन म्हणावं तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानानं आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते. थोरवचन म्हणावं तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटतं, मी या गावंढळ बापाचं कसं ऐकू, त्यापासून माझा काय फायदा होणार. तसंच आत्मसंशोधनाचं, आपण शोधन करतो ते कसलं, तर पांडव कुठं राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचं युद्ध कोणत्या ठिकाणी झालं. मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार. एक प्राध्यापक मला म्हणाले, मी कृष्णाबद्दलचं पुष्कळ संशोधन केलंय आणि कृष्णाचं जन्मस्थळ कोणतं, निर्वाण स्थळ कोणतं, याची आता खात्री झाली आहे. मी म्हणतो की ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्ण प्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठं झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटलीच नाही. त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलंसं केलं. आणि खरं म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेनं हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरं जन्मस्थान आहे. आपण जर आपलं वर्तन पाहिलं, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असं आढळून येईल की लोकांना जर ते कळलं तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. आणि असं असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावं. अशानं का आपल्याला भगवंताचं प्रेम लाभणार आहे. आपला परमार्थ कसा चाललाय हे दुसऱ्या कुणी सांगण्याची गरजच नाही, आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचं प्रेम कसं लाभणार. साधू संतांनी याच्यावरती एकच उपाय सांगितलाय आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो, यापुढं जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन, तू मला आपला म्हण. देव खरोखरच किती दयाळू आहे. लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो. नाम घेण्यामध्ये एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: भावार्थ दासबोध. निरूपणकार पद्माकर देशपांडे. कवेश्वर स्तवन नाम समास. समास एक, दशक सातवे. आता शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदावतारी कवीश्वरांना वंदन करूया. कवी हे सरस्वतीचे निजस्थान, नाना कलांचे जीवन आणि नाना शब्दांचे जणू भुवनच आहेत. पुरुषार्थाचे वैभव, जगातील ईश्वराचे महत्व, सत्कीर्ती यांचे स्नेहाने वर्णन करण्यासाठी कवी निर्माण झाले आहेत. शब्दरत्नांचे सागर,

मुक्तांचे मुक्त सरोवर, वैराग्यवान बुद्धिमान असे कवी आहे। कवी म्हणजे अध्यात्मरत्नांची खाण, बोलके चिंतामणी किंवा श्रोत्यांसाठी जणू कामधेनूच आहेत। कल्पनेचे कल्पतरू, मोक्षाचे नावाडी, सायुज्य मुक्तीचे विस्तारित स्वरूप आहेत। कवी म्हणजे परलोकींचा स्वार्थ, योग्यांचा गुप्त पंथ, विविध ज्ञानांच्या रूपास आलेला परमार्थ होत। निरांजनाची खुण, निर्गुण स्वरूपाची ओळख, मायातीत स्वरूपाचे लक्षण म्हणजे कवी। किंवा वेदांत सारांश, प्रत्यक्ष परमेश्वराचा अलभ्य लाभ किंवा सुलभ असा निजबोध म्हणजे कवी। कवी म्हणजे मुमुक्षुंचे अंजन, कवी म्हणजे साधकांचे साधन, कवी म्हणजे सिद्धांचे समाधान निश्चितपणे आहेत। स्वधर्माचा आश्रय, मनाचा मनोजय, धार्मिकांचा विजय म्हणजे कवी। वैराग्याचे संरक्षण, भक्तांचे भूषण, नाना स्वधर्माचे रक्षण कवी करतात। कवी म्हणजे प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी म्हणजे ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी म्हणजे उपासकांची विस्तारलेली वाढती कीर्ती आहेत। कवी नाना साधनांचे मूळ आहेत, नाना प्रयत्नांचे फळ आहेत, केवळ त्यांच्या प्रसादामुळे कार्यसिद्धी होते। कवीचा वाग्विलास झाल्याशिवाय श्रवणात भरपूर रस निर्माण होत नाही। कवीमुळेच बुद्धीत प्रकाश पडून काव्यनिर्मिती होते। व्युत्पन्न व्यक्तीची योग्यता, सामर्थ्यवंताची सत्ता, विचक्षण बुद्धीचे विविध प्रकारचे कौशल्य म्हणजे कवी। काव्याची निर्मिती, नाना धाटणीचे छंद, मुद्रा, गद्य, पद्य भेदाभेद उमजणारे कवी असतात। कवी म्हणजे सृष्टीचा अलंकार, लक्ष्मीचा शृंगार, सर्वसिद्धींचा निश्चय म्हणजे कवी। कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, अनेक प्रकारच्या सुखांचे संरक्षण म्हणजे कवी होत। देवांचे रूप वर्णन करतात ते कवीच, ऋषींचे महत्व सांगतात ते कवीच, नाना शास्त्रांचे सामर्थ्य उलगडून दाखवतात ते कवीच। कवींनी आपले कार्य केले नसते तर जगाचा उद्धार झाला नसता, त्यामुळे कवी हे संपूर्ण सृष्टीचे आधार आहेत। कवीश्वर असल्यानेच विद्या दातृत्व आहे, कवींपासून सर्वज्ञता निर्माण झाली आहे। पूर्वी वाल्मिकी व्यासाधिक अनेक कवीश्वर झाले, त्यामुळे लोक शहाणे झाले। पूर्वी काव्य केली होती म्हणून विद्वत्ता निर्माण झाली, पंडित व्युत्पन्न झाले। पूर्वी झालेले, आता असलेले आणि पुढे होणारे थोर थोर कवीश्वर यांना नमन। कवी म्हणजे चातुर्याची मूर्ती असून ते बृहस्पतीच आहेत। त्यांच्या मुखातून वेद श्रुती बोलतात, लोकांवर उपकार करण्यासाठी कवी लिहितात, असे पुढे देखील मी सांगणार आहे। कवी म्हणजे अमृताचे मेघ, नवरसांचे ओघ, नाना सुखांचे उचंबळलेले सरोवर आहेत। मनुष्याच्या आकारात प्रकटलेली विवेकरूपी निधींची भांडारे म्हणजे कवी। त्यांच्यात नाना वस्तूंचे विचार भरलेले आहेत। पूर्वसंचितामुळे त्यांना गुण प्राप्त झाले असून आदिशक्तीचा त्यांना आशीर्वाद आहे, त्यामुळे ते विश्वात श्रेष्ठ आहेत। बहरून आलेल्या वृक्षाप्रमाणे विश्वातील जनांना विविध प्रकारे सुख आनंद अक्षय आनंद देत आहेत। निरांजनाची संपत्ती, विराटाची योग्य स्थिती, भक्तीच्या फळास आलेली फळश्रुती म्हणजे कवी। कवी म्हणजे ईश्वराचेच गुणगान असून कवी प्रबंध रचना ब्रह्मांड रचनेहूनही जड आहे। अशा प्रकारे कवीश्वर म्हणजे जगाला आधार असून त्यांना माझा साष्टांग नमस्कार असो। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम सप्तम समास स्वभाव।

0: नो कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्मै महाकाल्यै च नमो नमः. श्रोतेहो नमस्कार. सुंदरा मनामध्ये भरले हा 1954 साली तयार झालेला चित्रपट. या चित्रपटामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं काव्य घेण्यात आलेलं आहे. राम कदम यांच्या संगीत नियोजनामध्ये बहिणाबाई चौधरी यांचं हे काव्य आशा भोसले यांनी गायलेलं आहे. माहेराची वाट, माहेरी जाण्याचा उत्साह, माहेरच्या वाटेवरल्या खाणाखुणा आणि माहेरच्या माणसांची माया, याचं एवढं अप्रूप बहिणाबाईंनी मोठ्या खुबीनं आणि कौशल्यानं कथन केलेलं आहे या आपल्या कवनामध्ये. आज माहेर आलंय जाणं, आज माहेर आलंय जाणं, झाली झाली हो पहाट, आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट, आज माहेर आलंय जाणं, आज माहेर आलंय जाणं.

मनप्रसाद जाहिये क्या कुटीर क्या प्रसाद. चंद्रमौळी झोपडी असो किंवा राजवाडा, मनशांती मोलाची असते. अहो, चार वस्तू कमी असल्या, परिस्थिती साधारण असली तरी मन मन जिथं जोडलेली असतात ना, तेच माहेराचं महावस्त्र असतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण उषा अत्रे यांनी गायलेलं बाळ कोल्हटकर यांचं गीत ऐकलं. स्वरसाज गजानन वाटवे यांचा होता. श्रोतेहो, माहेरच्या माणसांची माया वेगळी आणि पतिराजांचं उत्कट प्रेम वेगळं. म्हणूनच चार दिवस माहेरच्या माणसात मनमुराद रमलं की पाचव्या दिवशी पतिराजांची अनिवार्य ओढ निर्माण होते आणि मग माहेरी सुद्धा कर्मेन असं होतं ते असं.

हरे नारे झिंदाबाद हा 1972 साली तयार झालेला चित्रपट. या चित्रपटामधलं वसंत सबनीस यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये आता आपण ऐकलं. संगीतकार बी लक्ष्मण. श्रोते हो, आपण जाणताच की भगवान शंकर हे जावई म्हणून प्रजापती दक्ष राजाला अजिबात मान्य नव्हते, कारण आध्यात्मिक उन्नती बाबत दक्ष राजा अनभिज्ञ होता असंच म्हणावं लागेल. एका मोठ्या यज्ञ समारंभामध्ये प्रजापती दक्ष राजानं भगवान शंकरांना हवीरभाग तर दिला नाहीच, उलट भगवान शंकरांबद्दल अपशब्द उच्चारले, शिवनिंदा केली. शिवनिंदा

हा अवमान सहन न झाल्यामुळं सतीनं उमेनं आत्माहुती दिली. माहेरी जर सन्मान होत नसेल तर असं माहेर टाळणंच उत्तम. जणू काही हाल धडा महासती उमेनं आपणा सर्वांना या निमित्तानं दिला आहे.

हृदयहो अद्दाचं पण सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मानिनी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं. सरसाज वसंत पवार ह्यांचा होता. श्रोते हो, लक्ष्मी आणि अनंत शेष नाग हे भगवान विष्णूंचे सदैव दास आहेत, तरीही हा नारायण संतांचा दास म्हणूनच वावरतो आणि मिरवतो. म्हणूनच श्री विठ्ठल चरण हेच आपलं खरं माहेर आहे, खरं माहेर असं संत तुकाराम महाराज आपल्याला आवर्जून सांगतात. या श्रेष्ठ संतान हातीच मला माहेरी नेण्यासाठी खास निरोप आला आहे की स्वतः मायबाप म्हणजेच साक्षात विठ्ठल रखुमाईच येत आहेत असा हा अपार प्रेम करुणा भक्तीनं उथमलेला अभंग आहे संत तुकोबारायांचा.

0: श्रोते हो, व्हीजी तथा स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत तुकोबारा यांचा करुणाभक्तीनं ओथंबलेला अभंग आता आपण ऐकला. बरे तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 9:00 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती आरजे श्रद्धा. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 प्रसारित होईल कार्यक्रम गुंजन मनातले. 1:00 आपण ऐकू शकणार आहात मोगरा फुलला ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते अरुण सूर्यवंशी. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 3:00 आपण ऐकू शकणार आहात मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा. 5:00 आपण ऐकू शकणार आहात गोष्टी गणपती बाप्पाच्या हा कार्यक्रम, सादर करती आरजे प्रथमा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 23 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1803 रोजी दुसरे इंग्रज मराठा युद्ध, मराठे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्रसिद्ध औसची लढाई झाली होती. आजच्याच दिवशी 1846 रोजी खगोलशास्त्रज्ञांनी गणितीय गणनेद्वारे नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला होता. 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून देखील ओळखला जातो. 1950 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक आणि वैद्यकीय संशोधक डॉक्टर अभय बंग यांचा जन्म झाला होता. त्यासोबतच 1957 रोजी प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक कुमार सानू यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त.

नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 22व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, मागच्या 2 भागांमध्ये आपण रवींद्रनाथांचं कथाकार म्हणून रूप जाणून घेतलं. या भागातही आपण कथाकार रवींद्रनाथ म्हणून त्यांचे विविध पैलू, त्यांच्या लेखनातली वैशिष्ट्य आणि त्यांच्या कथांमधलं वैविध्य हे पाहणार आहोत. मंडळी, पहिल्या भागामध्ये आपण रतन आणि पोस्टमास्तरची कथा पाहिली. त्यातली रतन नावाची 13-14 वर्षांची एक अश्राप मुलगी ती आपल्या हृदयात घर करून जाते. दुसऱ्या भागामध्ये आपण काबुलीवाल्याची कथा जाणून घेतली. तो काबुलीवाला सुद्धा आपल्या हृदयामध्ये कायमचं घर करतो आणि पित्याच्या भावना, मग ते मिनीचे वडील असतील किंवा काबुलीवाला असेल, या सर्वत्र सारख्या असतात. हे अतिशय सुंदर शब्दामध्ये रवींद्रनाथांनी या कथेमध्ये सांगितलं, तेही आपण पाहिलं. आता या भागामध्ये आणखीन एक त्यांची जी कथा आहे त्याबद्दल आपण बोलतो आहोत. ही कथा आहे अंध भिकारिणीची. मंडळी, ही अंध भिकारीण गावातल्या एका मंदिरासमोर सकाळ संध्याकाळ उभी राहून भीक मागते. लोक तिला अन्न पैसे देतात, त्यावर ती आपली गुजराण करते. एक दिवस संध्याकाळी जेव्हा ती भीक मागून आपल्या घराकडे परत जात असते, तेव्हा एक छोटा मुलगा तिच्या जवळ येतो, तिच्या कमरेला मिठी मारतो. तिला आई म्हणतो. म्हातारी त्या मुलाला प्रेमाने जवळ घेते, त्याच्या अंगावरून हात फिरवते, त्याला आपल्याजवळ जे आहे त्यातील चांगलं खाऊपिऊ घालते. त्या दोघांना एकमेकांचा लळा लागतो. दोघंही तिथेच राहू लागतात. त्या गावात एक सावकार असतो. एक दिवस म्हातारी आपले साठलेले पैसे त्याच्याकडे सांभाळण्यासाठी म्हणून ठेवते. एकदा तो मुलगा खूप आजारी पडतो. त्याला औषधोपचार करण्यासाठी आता तिच्याकडे पैसे नसतात. ती सावकाराकडे जाऊन आपल्या पैशांची मागणी करते. त्यावेळी तो तिला असे काही पैसे आपल्याकडे तिनं ठेवलेलेच नाहीत असं सांगून तिला परत हाकलून लावतो. म्हातारी जाता जाता म्हणते, तुला खूप मिळू दे. खरं म्हणजे तिचा हा आशीर्वाद नसून तिच्या संतापातून, अंतःकरणातून आलेल्या तिच्या या भावना म्हणजे शाप आहे. म्हातारी घरी जाऊन त्या मुलाला सोबत घेते आणि सावकाराच्या घरासमोर ठाण मांडून बसते. तो मुलगा तिच्या मांडीवर झोपलेला असतो. सावकार येऊन त्या मुलाला पाहतो तर त्याला तो आपलाच मुलगा वाटतो. त्याचा मुलगा काही दिवसांपूर्वी जत्रेत हरवलेला असतो. तो म्हातारीजवळून त्या मुलाला बळजबरी घरात घेऊन जातो. आता त्याच्यासाठी पैसे खर्च करायला तो तयार होतो. म्हातारी भिकारीण घरी निघून जाते. मुलगा जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला वेगळीच माणसं समोर दिसतात. तो म्हणतो, माझी आई कुठं गेली? तो पुन्हा तापानं फणफणतो. वैद्य म्हणतात, त्याच्या आईला बोलवा. तेव्हा सावकार घरी जाऊन म्हातारीला घेऊन येतो. म्हातारी काही दिवस तिथंच राहते. तिला पाहून मुलगा लवकर बरा होतो. जे काम औषधानं, पैशानं होत नाही ते प्रेमानं होतं. मग म्हातारी आपल्या घरी जायला निघते. सावकार तिला आपल्या घरीच राहा असं म्हणतो, पण ती नकार देते. त्याचं मन पालटतं. तो म्हातारीनं ठेवलेले पैसे तिला देऊ करतो. तो म्हणतो, हे तुझेच पैसे आहेत,
यावेळी म्हातारी पैसे घेत नाहीत. ती म्हणते, ते पैसे मी त्या मुलासाठीच ठेवले होते, ते त्याच्यासाठीच खर्च कर. गोष्ट इथं संपते, पण लक्षात राहते ती स्वाभिमानी अंध भिकारीण. स्वतःजवळ काही नसताना अनाथ मुलासाठी प्रेमाचा हात पुढे करणारी, त्याची आई होणारी, आणि शेवटी तर ती दाता बनते आणि सावकार याचक. माणुसकीचं उदात्त दर्शन या कथेतून रवींद्रनाथांनी घडवलं आहे. ही कथा वरवर पाहिली तर लहान मुलांसाठी वाटते, पण तिच्यातील मतितार्थ मात्र सगळ्यांनीच लक्षात घ्यावा असा आहे. अतिथी ही सुद्धा रवींद्रनाथांची एक सुंदर कथा आहे. या कथेत मतीलाल नावाचे एक जमीनदार, त्यांची पत्नी अन्नपूर्णा, मुलगी चारुषी आणि कथेचा नायक असलेला एक मुलगा तारापद अशी प्रमुख पात्र आहेत. तारापद हा 15-16 वर्षांचा एक ब्राह्मण मुलगा आहे. तो आपलं घर सोडून बाहेर पडला आहे. सहृदय असलेले मतीलाल बाबू बोटीतून आपल्या कठालिया या गावी परतत असतात. बोटीवर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अन्नपूर्णा आणि 9 वर्षांची असलेली एक सुंदर मुलगी चारुषी आहे. तारापद त्यांच्याकडे येतो. त्याला नंदीग्रामला जायचं असतं. मला नंदीग्रामला सोडाल का असं तो मतीलाल यांना विचारतो. तारापद हा मुलगा देखणा आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आहे. कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाहता क्षणीच प्रभाव पडावा असा तो आहे. त्याच्याकडे पाहून मतीलाल त्याला ठेवून घेतात आणि नंदीग्रामला सोडण्याचं आश्वासन देतात. तारापद म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा एक मनमौजी मुलगा. तो बोटीवरील सगळ्यांचीच मनं जिंकून घेतो. त्याला संगीताची आवड आहे. त्याचा आवाज उत्तम आहे. त्याला स्वयंपाक करणं, खरेदी करणं, इथपासून ते थेट बोट चालवणं इत्यादी कौशल्य सहज जमतात. अन्नपूर्णा तर त्याच्या व्यक्तिमत्वाकडे एवढ्या आकर्षित होतात की त्याला पाहून त्यांच्यातील वात्सल्य भाव जागृत होतो. त्याला कसं खुश ठेवता येईल याचा त्या प्रयत्न करतात. त्याला त्याचा भूतकाळ किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी विचारतात, पण त्याबद्दल तो फारसं बोलत नाही. त्याच्या आईला 4 मुलगे आणि 3 मुली आहेत. तसा तो घरातही सगळ्यांचा लाडका असतो, पण एकाच ठिकाणी अडकून पडणं किंवा बंधनात राहणं हा त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे तो 2-3 वेळा घरातून चक्क पळून गेला. रवींद्रनाथांच्या इतर कथांप्रमाणेच या कथेलाही निसर्गाची सुंदर पार्श्वभूमी लाभली आहे. पावसाळी नदी, हिरवीगार कुरणं, गाणारे पक्षी आदी निसर्गाचे घटक कथेबरोबर साथ संगत करतात. तारापद या निसर्गाच्या सहवासातच रमून जातो. वाटेत नंदीग्राम गाव केव्हा निघून जातं ते कळत नाही. जमीनदार त्याला आपल्यासोबत आपल्या गावी घेऊन जातात. तिथे तो 2 वर्ष राहतो आणि थोड्याच कालावधीत सगळ्या गावकऱ्यांची सुद्धा मनं जिंकून घेतो. पण या सगळ्या कालावधीत छोट्या चारुषीचं मन मात्र तो जिंकू शकत नाही. आपल्या आईवडिलांसह सगळे लोक या तारापदवर प्रेम करू लागल्यामुळं चारुषीचा जळफळाट होतो आणि ती त्याचा द्वेष करू लागते. पण काही क्षण असे येतात की नकळत का होईना मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी तिला त्याच्याबद्दल ओढ वाटते. या सगळ्या संमिश्र आणि गुंतागुंतीच्या भावना आहेत. जमीनदार आपल्या लाडक्या मुलीचं म्हणजे चारुषीचं लग्न तारापदशी करायचं ठरवतात. पण मनमौजी असणारा आणि कुठेही अडकून न पडणारा तारापद तिथून गुपचूप पळ काढतो. तो
तो अतिथी बनूनच राहतो, अशी ही सुंदर कथा अतिथी। या कथेत रवींद्रनाथांनी सगळ्या पात्रांच्या मानवी स्वभावात विविध रंग भरले आहेत। पित्याचं हृदय असलेला आणि तारापदवर पित्याप्रमाणे प्रेम करणारा जमीनदार मतीलाल, तारापदवर मुलासारखी माया करणारी आई अन्नपूर्णा, हट्टी दुराग्रही आणि द्वेष करणारी पण मनातून चांगली असणारी चारुषी, पण सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो तारापद। तो सगळ्यात असूनही कशातच लिप्त होत नाही। रवींद्रनाथ त्याला गढूळ पाण्यात पोहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पंखाच्या राजहंसाची उपमा देतात। त्यानं जग पाहिलं आहे, अनेक लोकांना तो भेटला आहे, पण त्यानं त्याच्यातील सद्गुण तेवढे घेतले आहेत। वाईट गुणांपासून तो कोसू दूर आहे। एक प्रकारे हा मुलगा म्हणजे रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे असं म्हणता येतं, कारण त्यांचं निसर्गाबद्दलचं प्रेम, संगीत आणि कलागुणांची आवड, त्याचप्रमाणे सगळ्यात राहूनही त्या सगळ्यांपेक्षा वेगळा अशा गुणांचं सुरेख मिश्रण असलेला हा तारापद आहे। मंडळी, रवींद्रनाथांच्या आणखी काही कथांबद्दल पुढील भागामध्ये आपण जाणून घेऊ। आज आपण इथं थांबूया। मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःच घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: कृषी संदेश.
3: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन किंवा खताचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाची बाब आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातही प्राथमिक अन्नद्रव्य किंवा इसेन्शियल न्यूट्रिएंट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये नत्रस, पुरद आणि पालाश हे महत्त्वाचे घटक आहेत. आज आपण थोडं पालाशाविषयी सविस्तर जाणून घेऊया. पालाशामुळे काय फायदे होतात? पीक उत्पादनामध्ये पालाश अत्यंत महत्त्वाचं असं अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमध्ये नत्राचं अवास्तव शोषण थांबून शाकीय वाढ मर्यादित ठेवण्याकरता पालाशाचा अत्यंत फायदा होतो. पालाशामुळे वनस्पतींना रोग आणि कीड तसंच थंडी याच्यापासून प्रतिकारक्षमता निर्माण होण्याससुद्धा पालाश अत्यंत मदत करते. विशेषतः बटाट्याचं पीक आहे किंवा टोमॅटोचं पीक आहे, तर या पिकामध्ये जीवाणूजन्य करपा ज्याला बॅक्टेरियल ब्लाइट असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तर या रोगामध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करण्याकरता पालाशाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीतील ओलावा कमी असेल तर अशा टंचाई सदृश परिस्थितीमध्ये झाड तग धरून राहावं याकरता पालाशाचं सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. पिकाची गुणवत्ता उत्पादन मिळण्याकरता विशेषतः रंग आहे पिकाचा, वजन आहे, चव आहे, किंवा पपईसारखं, डाळिंबासारखं, टोमॅटोसारखं जर पीक असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या फळांचा रंग, वजन, चव इत्यादीमध्ये अतिशय महत्त्वाचं जर बाब कोणती असेल तर पालाशाचं महत्त्व आहे. लिंबू आणि द्राक्षवर्गीय फळं जर असतील तर ॲस्क्रोबिक ॲसिड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये क जीवनसत्व प्रमाण वाढविण्यासुद्धा पालाशाचं अत्यंत महत्त्व आहे. तर पालाशाचं एवढं अत्यंत महत्त्व असल्यामुळे हे सगळं पालाश वापरताना आपल्याला संतुलितरित्या वापरण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं असतं. माती परीक्षणाच्या आधारावर पालाशाचं जे आहे तो वापर करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण गव्हाचं घेऊ की गहू पिकात जर पालाशाची प्रति हेक्टर 40 किलो जर आपली शिफारस असेल, पण माती परीक्षणाच्या अहवालात जर ते 290 किलो प्रति हेक्टर एवढं जर उपलब्ध असेल तर वर्गवादीमध्ये ते जास्त आहे, मग अशा वेळेस गहू पिकास शिफारसीत खतमात्राही 25% कमी करून म्हणजे साधारणतः हेक्टरी 30 किलोच पालाश द्यायला पाहिजे. पालाशाची उपलब्धता ही जी आहे मोठ्या प्रमाणात जमिनीत आहे या आधारावर न राहता माती परीक्षण करून घेणं केव्हाही चांगलं, आणि माती परीक्षणाच्या अहवालामध्ये जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण पालाश दिला पाहिजे. बऱ्याच वेळा पालाश जे आहे जमिनीमध्ये उपलब्ध असतं परंतु ते पिकांना उपलब्ध होतं की नाही हा सुद्धा एक गंभीरतेनं त्याविषयी शास्त्रज्ञ विचार करताना दिसतात. पालाशामध्ये कमतरतेची लक्षणं म्हणजे आपण वनस्पतीमध्ये पालाशाची हालचाल जी आहे जलद असल्याचं आपल्याला दिसतं. भाजीपाला आणि फळाची टिकवण क्षमता त्याच्यामुळं पालाशाच्या अभावामुळे बिघडू शकते. रोगप्रतिकार क्षमता झाडामध्ये कमी होते. हे सगळे काही पालाशाच्या कमतरतेचे आपल्याला लक्षणं जे आहेत ते दिसू शकतात. मग अशा वेळेस आपण पालाशाच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्याकरता काय करायला पाहिजे, तर आपण आवश्यकतेनुसार माती परीक्षणाच्या आधारावर खतं द्यायला पाहिजे. पालाश जे आहे म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 60% या खतात असतं आणि सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये 48% असतं, तर या रूपात आपण ते द्यायला पाहिजे. फवारणीद्वारे जर द्यायचं झालं तर 0.50 किंवा मग 0.52 या रूपामध्ये सुद्धा ते देता येईल. साधारणतः 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात घेऊन आपण ते वापरू शकतो. याशिवाय विविध सेंद्रिय खतामध्ये जे आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात पालाश असतं, ते सुद्धा आपण देऊ शकतो. पण हे पालाश देत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे माती परीक्षण करून घेणं आणि त्याच्या आधारावर खताचं व्यवस्थापन करणं. त्या अनुषंगानं आपल्याला पालाशाचा संतुलित वापर होईल आणि त्याचा फायदा होईल. माती परीक्षणानुसार जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा त्याच्यात एक वर्गवर्गी दिलेली असते किंवा अत्यंत कमी म्हणजे साधारणतः 100 किलोपेक्षा प्रति हेक्टर जर उपलब्धता कमी असेल तर मग अशा वेळेस आपण 50% मात्रा जास्त द्यायला सांगत असतो पालाशाची. अत्यंत कमी जर असेल साधारणतः 101 ते 150 किलो जर पालाश उपलब्ध असेल तर कमी समजलं जातं. अशा वेळेस शिफारस 50% मात्रा जी आहे किंवा 25% मात्रा आपण जास्त सांगत असतो. आणि जर का थोडी जास्त असेल म्हणजे 201 ते 250 किलो पालाश प्रति हेक्टर असेल तर शिफारसीत खत मात्रेप्रमाणे खत द्यायला पाहिजे. आणि जास्त जर असेल 251 ते 300 किलो प्रति हेक्टर पालाश उपलब्ध असेल तर शिफारसीत खत मात्रेपेक्षा 25% मात्रा कमी द्यायला पाहिजे. आणि अत्यंत जास्त जर असेल म्हणजे साधारणतः 300 किलो पालाश प्रति हेक्टर हे जर उपलब्ध असेल तर मग शिफारस खतीपेक्षा 50% मात्रा पालाशाची आपण कमी द्यायला पाहिजे. तर सोप्या भाषेत असं की पालाश अत्यंत महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे, त्याचा माती परीक्षण करून घ्या, त्याच्या आधारावर ज्या ज्या पिकांना जसजशा शिफारसी आहेत त्याच्यानुसार किती उपलब्ध आहे त्याच्यानुसार ते द्या, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं पालाशाचे फायदे मिळतील. पालाशामुळं पिकाच्या क्षमतेमध्ये उत्पादन जे आहे ते जसं पाहिजे तसं मिळतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, रोग प्रतिकार क्षमता मिळते, फुलं आणि फळाची गळ कमी होते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होऊन पिकाची वाढ जोमान होते, ह्या सगळ्या बाबी आपल्याला पालापाशापासून मिळू शकतात। म्हणून माती परीक्षणाच्या आधारावर शासनाच्या मार्गदर्शनाखाली संतुलित पालाशाचा वापर करा असा संदेश देतो। नमस्कार।
2: कृषी संदेश।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
1: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जानवर और इन्सान या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं. आणि हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: हसीनों को पसीना, आए हसीनों को पसीना, कहते हैं उसको मीना, ओ मेरी प्यारी मीना, ओए ओ मीना मीना मीना, ओ मीना मीना मीना।
1: शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत हैसियत या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-53-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सरगम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
3: मुझे मत रोको

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं माँ और ममता या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे गोरा और काला या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं जवान मोहब्बत या चित्रपटामधलं गीत। राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यानंतरचे गीत आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जैसे को तैसा या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली. खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: हे भक्ती गीतरचना आता आपण ऐकणार आहोत हेमलता यांच्या आवाजात. भरत व्यास यांच्या या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि हे गीत ऐकूया हर हर गंगे या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नितीन मुकेश आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे ईश्वर या चित्रपटामधलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: शमशाद बेगम यांनी गायलेलं बावरे नयन या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. केदार शर्मा यांचं गीत, संगीतकार रोशन.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं जोरू का गुलाम या चित्रपटामधलं गीत हे गीत आहे आनंद बक्षी यांचं संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःच घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी। तेव्हा वळूया या भागाकडे।
3: सवयींविषयी बोलू काही, वर्षातून एकदा तरी पर्यटन करावे। संत रामदास स्वामी यांनी म्हटले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। तुम्ही कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय करा, नोकरी करा, पण वर्षातून एकदा पर्यटन केलेच पाहिजे। तुमच्या आर्थिक बजेटप्रमाणे पर्यटन करावे ही चांगली सवय। तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर परदेशवारी करू शकतात। आम्ही भारतीय खरं तर खूप भाग्यशाली आहोत। आपल्या देशात आणि राज्यात एकापेक्षा एक सरस पर्यटन स्थळे आहेत। त्यासाठी आमचे नियोजन महत्त्वाचे। कुटुंबासह नियोजन केल्याने वेगळी मजा येते। तुम्ही खाजगी गाडी भाडोदरी घेऊ शकतात, यात्रा कंपनीसोबत जाऊ शकतात, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या योजनेचा लाभही घेऊ शकतात। आवडेल तिथे प्रवास ही योजना आहे। 4-7 दिवसांचे पास घ्यावेत, मनसोक्त हिंडावे, येथे तुमचे नियोजन अचूक पाहिजे। नियोजन व्यवस्थित केले तर ते परवडते। म्हणून एकदा तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार एकदा घरातून बाहेर आपण पर्यटनासाठी गेले पाहिजे आणि तो आनंद घेतलाच पाहिजे। धन्यवाद
1: रसिको। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।
4: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना,
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज

0: सुविधा फक्त 8.5% व्याजदरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या चित्रपटामधलं हरिराम आचार्य यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हैसियत या चित्रपटामधलं गीत गीतकार इंदिवर संगीतकार बप्पी लहरी
3: जागे श्रीमती जी आंखें खोलिए
4: क्या चाहिए
3: अरे भाई देर हो गई
4: तो मैं क्या करूं
3: कॉफी कॉफी चाहिए
4: कॉफी कॉफी और मैं

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया शाब्बास डॅडी या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांची गीतरचना. हे गीत ऐकूयात संगीतकार किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे प्रेमबंधन या चित्रपटामधलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, आशा भोसले आणि पंकज यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: आणि कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूया, मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना. गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. हे गीत आहे मेमसाब या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया घर घर की कहाणी या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे हसरत जयपुरी यांची. हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत साज आहे कल्याणजी आनंदजी यांचे.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. झूठा सच या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
9: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव. या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: रसिका नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 23 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. हौथींवरील हल्ल्याच्या निर्णयात बदल, सौदीला मदतीचा आदेश. येमेनमधील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने लक्ष निश्चित केले होते. हल्ल्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐनवेळी मोहिमेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबियाने तातडीने लष्करी मदतीचे आवाहन करूनही ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे द न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. सौदी अरेबियाच्या आवाहनावरून येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई करायची की नाही याबाबत ट्रम्प गेल्या काही दिवसापासून संभ्रमात होते. तांबड्या समुद्राजवळील सामरिक दृष्ट्या महत्वाच्या भागावर हौथींचा वाढता ताबा हा सौदीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या आठवड्यात ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून पुन्हा संपर्क साधून अमेरिकेने हस्तक्षेप करावा अशी विनंती केली. युवराज यांच्याशी चर्चेनंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांना येमेनमधील हौथींच्या ठिकाणांवर हवाई हल्ल्याची तयारी करण्याचे आदेश दिले. मात्र रविवारी ट्रम्प यांनी पुन्हा निर्णय बदलला. आता वळूया पुढील बातमीकडे. एल निनोच्या प्रभावामुळे 17 वर्षातील सर्वात कोरडा मान्सून. यावर्षी मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस झाला आहे. हा 17 वर्षातील सर्वात कमी पाऊस आहे. यापूर्वी 2009 मध्ये 18.3% पाऊस कमी झाला होता. यावर्षी पावसातील कमतरतेचे कारण एल निनो हे आहे. 1600 वर्षाच्या आकडेवारीनुसार 2026चा मान्सून 7वा सर्वात कोरडा मान्सून ठरला आहे. देशात 1 जून ते 21 सप्टेंबरपर्यंत 827.2 मिलीमीटर पाऊस सरासरी मानला जातो. आतापर्यंत फक्त 703.17 मिलीमीटर पाऊस झाला. 123.5 मिलीमीटरची तूट आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हंगामासाठी सरासरी पाऊस 868.6 मिलीमीटर असतो. हंगामात 9 दिवस उरले आहेत, पण आता 15% तूट भरून निघण्याची शक्यता नाही, कारण देशाच्या उत्तर पश्चिम भागातून मान्सून वेगाने माघार घेत आहे. 19 सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सोमवारी पूर्ण पंजाब, अर्धा हरियाणा आणि राजस्थानातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. जागतिक अनुकूलतेमुळे बाजारात तेजी. सेन्सेक्सची 564 अंकांची उसळी. जागतिक अनुकूल परिस्थितीमुळे जागतिक शेअर बाजार तेजीत होते, त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसून आली. रिलायन्स आयटीसी तसेच आयटीच्या बड्या शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टीने सलग 5व्यांदा वाढ नोंदवली. तर सेन्सेक्स 0.5% वाढला. दिवसअखेर सेन्सेक्स 564.3 अंशांनी वधारून 74,858.99 अंशांवर स्थिरावला. भारतीय शेअर बाजारांची सुरुवात चांगली झाली आणि दिवसभर तेजीचा कल कायम राहिला. सेन्सेक्स दिवसभर 74,000च्या घरात होता, तो 75,000च्या अगदी जवळही गेला होता. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक घसरले, त्याचबरोबर धातू निर्मिती निर्देशांक 0.5% घसरला. आयटी आणि सरकारी बँकांचे निर्देशांकही घसरले. तर दुसरीकडे औषध निर्मिती क्षेत्र, बांधकाम व्यवसाय आणि आरोग्य सेवा क्षेत्र 1% जास्त वाढले. FMCG निर्देशांकही वाढला. आता वळूया पुढील बातमीकडे. 1.5 तास धुवाधार, शहरभर दाणादाण. सुरुवातीच्या 45 मिनिटात 24 मिलीमीटर पाऊस, रस्त्यांना तळ्याचे स्वरूप. नाशिक शहर आणि परिसरात सोमवारी दुपारी 1:45 ते 2:30 गडगडाटी स्वरूपाचा जोरदार पाऊस पडला. अवघ्या 45 मिनिटात शहरात 24 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. 2:30 पावसाचा जोर कमी झाला. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. मेन रोड भद्रकाली दहीपूल भागातील बाजारपेठांमधून पाण्याचे लोंढे वाहिल्याने विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्रात स्थिर राहिल्याने उत्तर महाराष्ट्रासह पश्चिमेच्या काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. हवामान खात्याने सोमवारी येलो अलर्ट नाशिकला जारी केला होता. जिल्ह्यात घाटमाथ्यासह उर्वरित भागात सुद्धा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यानुसार दुपारी 1:30 शहरासह नाशिक तालुक्यात पावसाचे ढग दाटून आले. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटात शहरात पावसाला सुरुवात झाली. वेगवान मध्यम सरींचा सुमारे 45 मिनिटं जोरदार वर्षाव झाल्याने शहरासह उपनगरांमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात उमस पडेल तर या चित्रपटामधलं.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।
3: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात। गदी माडगुळकर यांचं गीत, गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं। आणि हे गीत ऐकूयात गरिबा घरची लेक या चित्रपटामधलं।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत, ग. दि. माडगुळकर यांचं उमस पडेल तर या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके आणि उषा अत्रे यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि श्रीपाद भावे यांच्या आवाजात कवी संजीव यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात जन्मठेप या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकूया, घरकुल या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मंदाडे, प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात जशास तसे या चित्रपटामधलं.
2: काल तुला पाहिली आत्मनी राहिली तुझी माझी भावी बळत भावी बळत भावी बळत पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट लाखाहून न्यारा तुझ्याकडे तोरा डोळ्यात काही न्यारी चमक न्यारी चमक न्यारी चमक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात सुरक पट काय नाही कामात सुरक तुझं 14 लहान पोर 14 वय तुझं 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लटक न्यारी लटक न्यारी लटक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात पुरत पट काय नाही कामात पुरत तुझा रंग चुरकी टांग पोरा तुझा रंग चुरकी टांग ओठांचे शेवण तांबडी भडक तांबडी भडक तांबडी भडक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात तुरक पट काय नाही कामात तुरक माझ्या ओठात माझ्या ओठात पट पट पट पट पट पट पट पट पट पट तुझ्या गालावर येतील माझ्या ओठात येतील माझ्या ओठात येतील तुझं तूच हे गुपित वळत तुझं तूच हे गुपित वळत गुपित वळत गुपित वळत पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात पुरत पट काय नाही कामात.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात पुष्पा पागधरे, शकुंतला जाधव, दयानंद घोटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कार्यक्रमात ही भक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: आणि हे गीत आहे माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे मीना खडीकर यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटामधलं हे गीत, संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची, गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं. आणि हे गीत ऐकूयात अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.
4: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत ऐकणार आहोत देवमाणूस या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। ऐकूया संगीतकार लता मंगेशकर यांच्या आवाजात।

कार्यक्रमात हे गीत ऐकूया. नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. अनंत जाधव यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
8: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
9: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट।
8: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर DL रामटेके. पशुधन या अंतर्गत उन्हाळ्यामध्ये पशु व पक्ष्यांचे कसे संगोपन करावे या विषयावर आपल्या समोर मार्गदर्शन करणार. शेतकरी बंधूंनो, पशुधन म्हटले की यामध्ये पक्षी व जनावरे येतात. उन्हाळ्यात तापमान 35 सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते व त्यामुळे जनावरावर उन्हाचा ताण पडतो व वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रतिकार करावा लागतो. तसेच या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. म्हणूनच उन्हाळ्यात व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना कठीण जाते. शारीरिकदृष्ट्या जवळजवळ सर्व पाळीव प्राण्याचे शारीरिक तापमान 100 फॅरनहाईट ते

0: 3 फॅरनहाईट असते. उदाहरणार्थ सांगावे झाल्यास गायीचे तापमान 101.6 फॅरनहाईट, म्हशीचे तापमान 100 फॅरनहाईट, घोड्याचे तापमान 100.6 फॅरनहाईट, तर बकरी मेंढीचे तापमान 102.6 फॅरनहाईट, कुत्र्याचे तापमान जर बघितले तर 101 फॅरनहाईट असते. तसेच कोंबडीचे तापमान बघितले तर 107 फॅरनहाईट असते. उन्हाळ्याच्या दिवसात जसे जसे बाह्य वातावरणातील तापमान वाढते त्यावेळी जनावरांची शारीरिक तापमान सहन करण्याची शक्ती कमी होते. अशा वातावरणात एकाएकी शारीरिक तापमान वाढून म्हणजेच 105 ते 106 फॅरनहाईटच्या वर गेल्यामुळे जनावरांचे तापमान एकदम वाढते. श्वासोश्वास हृदयक्रिया जास्त तीव्र होतात, तोंडावाटे श्वास घेतात, लघवी करण्याचे प्रमाण कमी होते, शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब कमी होतो. या दिवसात हिरवा चारा नसल्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा, तोंड कोरडे पडणे, दूध कमी देणे या दिवसात जास्त प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात संकरित जनावरे व म्हशीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. जसे विशेषतः उष्ण व अति उष्ण हवामानाच्या प्रदेशात दुभती जनावरे 3 ते 4 वेळा धुवावीत, थंड पाणी वापरावे, जनावर शक्यतोवर थंड जागी बांधून ठेवावे, गोठ्यात असतील तर गोठ्यात जास्त प्रमाणात हवा खेळती राहावी, याकरिता भोवताली झाडे लावण्याची व्यवस्था करावी. क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी पाण्यातून प्रति लिटर 1 ते 2 ग्रॅम मीठ द्यावे किंवा 15 ते 20 ग्रॅम क्षार मिश्रण चाऱ्यातून द्यावे. शेतकरी बंधूंनो, गोठ्याच्या छतावर पाणी शिंपडल्यास तापमान कमी होते. दुभत्या गायी म्हशींना दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर थंड पाणी पाजावे. जनावरांना उन्हाच्या वेळात चरण्यासाठी फिरवू नये. जनावरांना चारा सकाळच्या थंड वेळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा. पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करावी. संकरित बैलापासून सकाळच्या थंड वेळी अथवा संध्याकाळी शेतीचे कामे करून घ्यावी. या प्रमाणात जर आपण उन्हाळ्यात त्यांची दक्षता केली तर असे आढळून आले की 20 ते 30% उत्पादन आपल्याला जास्त मिळू शकले. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना बरेच आजार होतात. त्यामध्ये सनस्ट्रोक, उष्माघात यामध्ये जनावरांमध्ये जे लक्षण दिसतात, जनावरांना हगवण लागते, मांसपेशी थरथर कापतात, चक्रा येणे, दूध कमी देणे, लवकर औषधोपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडतो. तसेच दुसरा, या दिवसामध्ये जनावराच्या नाकातील रक्तस्राव हा उन्हाळ्यात दिसून येतो. त्याचप्रमाणे कडक्या म्हणजे चामडीचा रोग अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीवर किंवा चामडीवर दिसून येतो. शेतकरी बंधूंना, वातावरणातील बदल व उष्णतेचे चढउतार या काळात जनावराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि उष्णतेमुळे खाणे पिणे व्यवस्थित होत नाही. तसेच उन्हाळ्यात चाऱ्याची अडचण तीव्रतेने भासते. जनावर दिसेल ते खाद्यपदार्थ खातात, त्याद्वारे विषबाधा, पोटातील व्रण, चामडीचा दाह, हगवण अशा स्वरूपात आजार होतात. या उन्हाळ्यात जनावरांना स्वच्छ चारा मिळेल तेवढा खावायला द्यावा. शेतकरी बंधूंनो, जसे आपण आज संगोपन पशुमध्ये म्हटलं त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्ये पण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यावर बराचसा ताण येऊ शकतो. जसं कोंबड्यांच्या बाबतीत सांगावयाचं झाल्यास कोंबड्यावर उन्हाचा बराचसा ताण पडतो. यामध्ये अंड्याच्या जर कोंबड्या असल्यास तर अंड्यातील उत्पादन घटते. त्याचप्रमाणे अंड्याचे वजन 10% कमी होते. कोंबड्या अशक्त होतात, त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरावरचे तापमान वाढते, श्वासोश्वास वाढतो, त्यामुळे कोंबड्या मरतात. ब्रॉयलर कोंबड्याच्या बद्दल सांगावे झाल्यास त्यांचे वजन कमी होतात. कोंबड्या खाद्य ज्या प्रमाणात खायला पाहिजे त्या प्रमाणात खात नाही आणि त्यामुळे त्यांचे वजन मिळत नाही. शेतकरी बंधूंनो, आपण यावर उपाय करू शकतो. अशा परिस्थितीत खुराड्यात किंवा छपरावर गवत पसरावे, त्यामुळे तापमान काही प्रमाणात कमी होते. छपराला पांढरा रंग दिल्यामुळे तापमानामध्ये फरक पडतो. तसेच छपरावर पाणी शिंपल्यास तापमान कमी होते. खुराड्याच्या बाजूने गोंडपाट किंवा पोती लावून ती पाणी शिंपून ओली ठेवावी. उष्ण तापमान वाढलेले असते तेव्हा कोंबड्यांच्या डोक्यावर किंवा शरीरावर थंड पाण्याचा फवारा मारल्यास मृत्यूसंख्या 5% तरी कमी होते. याप्रमाणे जर शेतकरी बंधूंना उन्हाळ्यामध्ये आपण काळजी घेतली तर पशुपक्ष्यामध्ये बराचसा फरक दिसून येतो.
1: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
2: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
2: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
3: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गदी माडुळकर यांचं गीत सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात प्रेम अंधळं असतं या चित्रपटामधलं गीत.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेवडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजातलं हे गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय. तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: मंडळी नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज गुंजन मनातले या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते कोयल सितेरी बोली वसंताची ही पहाट धारीच गोड असते आपली झोप चाळवते ती अलामुळे नाही तर आपल्याला साथ घालतं ते कोकिळेचं कुजन किती गोड असतो ना तो स्वर असं वाटतं डोळे बंद करून ते कोकिळ कुजन ऐकावं जवळून येणारा आवाज वेगळा तर दूरवरून येणारा आवाज न त्याला दुसऱ्या कोकिळेनं स्वर माधुर्यानं दिलेलं प्रत्युत्तर जणू स्वरांची जुगलबंदी

मोराचं आणि कोकिळेचं भांडण झालं. बरेच पक्षी मोराच्या बाजूने आले आणि कोकिळेला रंगावरून चिडवू लागले. कोकिळ पक्षी दुःखी होऊन वनदेवीकडे गेला. आपलं कारण सांगितलं. वनदेवी म्हणाली, अरे तू इतर पक्ष्यांपेक्षा खूप वेगळा आहेस. तुला स्वरांची दैवी देणगी आहे, त्यामुळे रंगांनी कुणाला मोहित करण्यापेक्षा या स्वरांनी विश्वाला मोहित कर. कोकिळेला तेव्हा स्वतःच्या गुणांची जाणीव झाली आणि त्यानं मधुर कंठानं स्वर आराधना करायला

संत चोखा मेळा आपल्या अभंगात म्हणतात, काय बोलेला सी वरलिया रंगा उस डोंगा परी रस नवे डोंगा। अर्थात बाह्य रूपावर कधी फसू नये। ते म्हणतात, उसाचा आकार जरी वेडा वाकडा असेल तरीही निघणारा रस हा गोडच असतो, कारण सत्य हे आंतरिक गुणात असतो।

कधी कधी आपणही दुसऱ्यांच्या बाह्य गुणांवरून त्यांचे बद्दल मत बनवत असतो. खरं तर अगदी साधी सरळ वाटणारी माणसं आपणाला जीवनाचं तत्वज्ञान शिकवून जातात, तर कधी कधी खूप बळीजाव आणणारी व्यक्ती कामात यथातथाच असते. म्हणून आंतरिक गुण शोधण्याचा प्रयत्न करावा.

तर मंडळी, वर्तमान हा दीप आहे, तो पेटला की मनाचा अंधकार दूर होतो, आपली अंतस्थ दृष्टी शुद्ध असावी म्हणजे मिळणारा कवळसा हा आयुष्यात प्रकाशाची पेरणी करणाराच ठरेल. तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे नंदिनी या चित्रपटामधलं ग दी माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हॅलो झेंजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 4, नात्याचे संतुलन साधण्यासाठी काही उपाय सुचवता येतील. जसे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आपण उपाय करतो, तसेच मनातील कटुता बाहेर काढली पाहिजे. आठवड्यातून एकदा कुटुंबाने एकत्र बसून मन मोकळे करावे. मनात एकमेकाबद्दल राग ठेवून जगू नका, तिथेच नात्यांचा कॅन्सर सुरू होतो, हे लक्षात घ्या. आजचे न्यूरोसायन्स सांगते की घरात जसे वातावरण असेल तशी रसायने आपल्या मेंदूत तयार होतात. घरात आनंदी वातावरण असेल तर मेंदूत सकारात्मक रसायने स्रवतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते. म्हणून घरात सतत कपाळावर आठ्या घालून किंवा रागात फिरू नका. घरात येताना कार्यालयाचा किंवा व्यवसायाचा ताण दाराबाहेर सोडून या. घरात प्रवेश करताना चेहऱ्यावर हसू असू द्या. ऋषींनी आपल्याला मातृधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म शिकवला आहे. याचा अर्थ प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे. बापाने फक्त पैसे कमवणारे मशीन बनू नये आणि मुलांनी फक्त उपभोग घेणारे बनू नये. हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव जिथे मोठी असते तिथे जीवनशास्त्र अचूक काम करते. भारतीय कुटुंब जीवनात रोजची पूजा, संध्याकाळची प्रार्थना, सण उत्सव, एकत्र भोजन

0: याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली मजबूत कुटुंब व्यवस्था होय. भारतीय परंपरेत कुटुंब हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते धर्म, संस्कार, ज्ञान आणि मानवी मूल्याचे एक जिवंत विद्यापीठ आहे. माणसाचा जन्म शरीराने निसर्गात होत असला तरी त्याची माणूस म्हणून घडण ही कुटुंबातच होत असते. येथे स्व म्हणजे स्वतःचा स्वार्थ यापेक्षा समष्टी म्हणजे समाजाचे हित या विचाराला प्राधान्य दिले गेले आहे. माणसाचा प्रवास व्यक्ती, कुटुंब, कुल, समाज, राष्ट्र आणि थेट विश्वापर्यंत जोडलेला आहे. म्हणूनच भारतात कुटुंब ही संस्कृती पुढे नेणारे मुख्य माध्यम मानले गेले आहे. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनः प्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहब्बत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवळ यांचं गीत. आणि या गीताला संगीत साज आहे बप्पी लहरी यांचा.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने। गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: आशिके ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत। मीर यांची गीतरचना, नदीम श्रवण यांचं संगीत आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: अलका याज्ञिक आणि के पप्पू यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत इतिहास या चित्रपटामधलं संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत, किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण शब्दप्रभू आणि कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं गीत रामायण, याशिवाय रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा, रामा रघुनंदना, रघुनंदन आले आले, धरणी माता कानी बोले, उमटली रामाची पाऊले, ओठावरती रोज प्रभाती, घ्यावे मंगल नाम, रघुपती राघव राजा राम, आज अयोध्या सजली सजली, अशी रेडिओवर लागणारी छान छान गाणी हेच सिद्ध करतात की जनमानसात रामनामाचं महत्त्व आणि श्रीरामाच्या नावाचा जनमानसावर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. मित्रहो, आज आपण प्रभू श्रीरामांचं एक गाणं ऐकूया, जे लिहिलं आहे कवी मनोहर सांबारे यांनी आणि गाण्याचे शब्द आहेत, अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा 13 अक्षरी मंत्र आमच्या ओठावर सतत येत राहो, ज्यामुळे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते चैतन्य, उत्साह आणि उभारी आम्हाला मिळत राहील. सहजपणे ओठावर येणाऱ्या या मंत्राक्षरांमुळे माणसाच्या वृत्तीत तर फरक पडतोच पडतो, पण त्याच्या चित्तवृत्तीही नेहमीच उल्लसित राहतात. सांघिकपणे जर हा मंत्र मुखातून बाहेर पडला तर आजूबाजूचं वातावरणही आपोआपच मंगलमय आणि पवित्र होतं. राम नाम हे सदा सुखाचे, निदान जाणा परमेशाचे, राम नाम हे सदा सुखाचे, निदान जाणा परमेशाचे, पतित पावन अवघे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. दुष्टांचे आणि खलप्रवृत्तीच्या राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी परमेश्वराने घेतलेला मानवी अवतार म्हणजे प्रभू श्रीराम. यज्ञयाग करताना ऋषीमुनींना राक्षस जातीपासून अनेकदा त्रास दिला जात असे. आपल्या यज्ञामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता तो यज्ञ सुखरूपपणे पार पडावा अशी या ऋषीमुनींची इच्छा असे. राजा दशरथाची आज्ञा प्रमाण मानून राम आणि लक्ष्मण हे दोघेही राक्षसांशी युद्ध करून त्यांना पळवून लावत किंवा ठार करत आणि मग यज्ञ सिद्धीस जात असे. कलियुगातही हा भवसागर तरून जायचा असेल तर रामनामाच्या जपानेच ते सहज शक्य आहे. आज घरोघरी रामरक्षा स्तोत्रपठण भक्तिभावाने आणि विश्वासाने केलं जातं. संसारी जनांना तर या रामनामापासून लाभ होत असतोच, पण दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी किंवा दुराचारी व्यक्तींनी जरी रामनामाचं उच्चारण केलं तरीही त्यांच्या पापांचं क्षालन होऊन चित्तवृत्तीतही फरक पडतो आणि सन्मार्गाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. श्रीरामांच्या नामाचा जप करीत राहिल्यास सुख, शांती, समाधान आणि आनंद तर मिळतोच, शिवाय परमेश्वर प्राप्ती लवकर होण्याच्या दिशेने योग्य वाटचाल होत राहते. जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती, प्रभुरामाची कोमल मूर्ती, मंगल दर्शन पूर्ण विराम, श्रीराम जय राम जय जय राम. एक पत्नी एक वचनी प्रभू श्रीराम म्हणजे जानकीसाठी फक्त तिचे पती नव्हते तर त्यांची हसरी आणि तेजपुंज मूर्ती ही तिच्या जीवनाची मंगलमय आणि चैतन्यदायी ज्योत होती. जिथे पतीचं वास्तव्य असेल तीच जागा पत्नीच्या दृष्टीने राजमहाल असते आणि अशा चैतन्यदायी रूपाचं नित्य दर्शन होणं हे देखील सीतेसाठी तेवढंच आवश्यक आहे. गदिमांनी सीतेच्या या भावनांची योग्य शब्दात दखल घेतली आणि गीतरामायण कार्यक्रमात निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता हे सुंदर गीत लिहून दिलं. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं रोजचं दर्शन होणं ही जानकीच्या आणि आपल्याही जीवनाचं सार्थक होत असल्याची मंगलमय खूण आहे. पंच प्राण हे पवनसुताचे रामजणू निश्वासतयांचे. पंच प्राण हे पवनसुताचे रामजणू निश्वासतयांचे. तनु संजीवन सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. दास रामाचा हनुमंत नाचे असं ज्याचं एका गाण्यात वर्णन केलं आहे त्या पवनपुत्र हनुमानाच्या दृष्टीने प्रभू श्रीराम हे दोन शब्द म्हणजे त्याच्यासाठी पंचप्राण होते. किंबहुना पंचप्राणाहूनही जास्त प्रिय होते. अशोकवनात असलेल्या सीतेला मीच रामाचा दूत आहे याबद्दल खात्री पटवताना त्याने आपल्या हृदयात वसत असलेल्या श्रीरामांचं दर्शन तिला घडवलं होतं. हनुमानाचे श्वास आणि निश्वास हे सुद्धा रामनामाच्या लयीत चालत असणार. तसंच रामनामामुळे आपल्याला आयुष्यात जी संजीवनी मिळते त्यामुळे मनाची शुद्धी तर होतेच पण आपलं शरीरही एक पवित्र धाम बनतं ज्यामध्ये रामनामाची ज्योत सुखे नैव तेवत राहते. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या मुलायम आवाजात ऐकताना गाण्याचे शब्द रामनामाचं आपल्या जीवनात असलेलं स्थान आणि रामनामाची महती अधिक बळकट करतात. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक प्रत्येक गरजेला.
2: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: हे गीत होत ब्रह्म
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
0: द्या. गीत ऐकणार आहोत मनोरंजन या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार राहुल देव बर्मन.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: कार्यक्रमातलं हे गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात वर्मा मलिक यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत चोरी मेरा काम या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार जतीन ललित. हे गीत ऐकणार आहोत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामधलं.

0: अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात खजाना या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इल्झाम या चित्रपटामधलं गीत अंजाण, यांची गीतरचना, संगीतकार बप्पी लहरी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक चादर वैली सी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: स्वतः लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अग्निपरीक्षा या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार सलील चौधरी.
3: मिल गई अचानक मुझे हर खुशी, आ गए मेरी बाहों में दोनों जहां.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: बाबू सुप्रिया आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार जतीन ललित. हे गीत आहे 2.5 अक्षर प्रेम के या चित्रपटातलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आहे चरणों की सौगंध या चित्रपटामधलं

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आन मिलो सजना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत आखरी बाजी या चित्रपटामधलं. इंदिवर यांची शब्दरचना, अन्नू मलिक यांचं संगीत. ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आवाज या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 11वा भाग, एक विठ्ठल दोन विठ्ठल, माप मोजणारे संत धनाजी चाट्या. धान्य मोजिता पै एका पंढरीनाथा, धान्य मोजिता पै एका पंढरीनाथा, धनाजीशी अवचित समाधी लागली. एक विठ्ठल म्हणून स्थिर जाहला भाव, तिथे उभा देव धान्य भरी. वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की इथे देवाला मिळवण्यासाठी संसार सोडण्याची ओट नाही. पंढरपूरच्याच पावनभूमीत एका मोठ्या धान्य व्यापाराने आपल्या दुकानात धान्य मोजता मोजता साक्षात भगवंताला अनुभवले. त्या थोर भक्ताचे नाव म्हणजे धनाजी चाट्या. चाट्या म्हणजे त्या काळातील बाजारपेठेतील मोठे धान्य व्यापारी. धनाजीचे दुकान नेहमी धान्याने आणि ग्राहकांनी गजबजलेले असायचे, पण त्यांच्या अंतःकरणात अखंड विठ्ठल नामाची ओढ असायची. धान्य मोजताना एक विठ्ठल दोन विठ्ठल असं म्हणत समाधी लागणं आणि

असं न मोजता ते एक विठ्ठल, दोन विठ्ठल, तर कधी कधी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं मोजमाप करत स्वतःचं देहभान विसरून जायचे. जणू त्यांना समाधी लागायची. एकदा काय झालं, आषाढी वारीचे दिवस होते. पंढरी नगरी भक्तांनी दुमदुमली होती. अशा वेळी एका गरीबाच्या रूपाने स्वतः पंढरीनाथ विठ्ठल धनाजीच्या दुकानात धान्य घ्यायला आले. धनाजींनी नेहमीप्रमाणे माप हातात घेतले, ते धान्यात बुडवले आणि समोरच्या पात्रात ओतताना तोंडातून शब्द काढला, एक विठ्ठल. परंतु त्या दिवशी विठ्ठल या नामाचा उच्चार करताच धनाजीची अवस्था बदलली. त्या ग्राहकाच्या रूपाकडे पाहत असताना त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा पूर आला. ते त्या एक आकड्यावरून आणि विठ्ठल नामावरून तिथल्या तिथे स्थिर झाले. त्यांना बाह्य जगाचे भान नव्हते. त्यांनी डोळे मिटले आणि भक्तीची समाधी लागली. ते समोरच्या पात्रात एकामागून एक धान्य ओतत राहिले ओतत राहिले, पण त्यांच्या मुखातून पुढचा आकडा काही निघत नव्हता. ते फक्त भावविवश होऊन एक विठ्ठल एक विठ्ठल एक विठ्ठल असंच म्हणत होते. दुकानात असलेले नोकर आणि इतर लोक पाहत राहिले की धनाजी एकच मापाच्या किमतीत संपूर्ण पोत आणि कोठा रिकामा करतो आहे. पण तिथे समोर साक्षात भगवंत उभा होता. धनाजीच्या या अथांग आणि निष्पाप भक्तीमुळे एक विलक्षण चमत्कार घडला. गोदामातील धान्य संपत आले तरी समोरच्या त्या ग्राहकाचे पात्र कधी भरलेच नाही. धनाजीचे भंडार संपले नाही. देवाने आपल्या लाडक्या भक्ताच्या एक विठ्ठल या निष्ठेसाठी तिथे अदृश्यपणे धान्याची रास उभी केली. जेव्हा धनाजी समाधीतून भानावर आले तेव्हा समोरचा ग्राहक अदृश्य झाला होता आणि त्यांचे भंडार पूर्वीसारखे पुन्हा गच्च भरलेले होते. विठ्ठलाने आपल्या भक्ताची लाज राखली होती आणि जगाला दाखवून दिलं होतं की जिथे अनन्य भक्ती असते तिथे कधीही कशाचीही कमी पडत नाही. त्यांच्याशी जुळलेली अजून एक कथा कीर्तनकार आपल्या कीर्तनातून देखील सांगतात. एकदा संपूर्ण परिसरात मोठा दुष्काळ पडला. पावसाअभावी शेते सुकली, अन्नधान्याचा तुटवडा झाला आणि गरिबांचे हाल होऊ लागले. अशावेळी गावातील इतर व्यापारी धान्याचे भाव दुप्पट तिप्पट वाढवून आणि काळा बाजार करून धान्य विकू लागले. लोकांच्या हलाकीचा फायदा घेऊन स्वतःच्या तिजोरा भरण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु विठ्ठल भक्त धनाजींना लोकांचे हे दुःख बघितलं गेलं नाही. त्यांनी जाहीर केलं, माझ्या कोठारात जे काही धान्य आहे ते माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे आहे. त्यांनी आपल्या गोदामाची दारे गरिबांसाठी उघडी केली. ते अगदी अल्पदरात आणि ज्यांच्याकडे पैसे नाही अशा गरजूंना मोफत धान्य वाटू लागले. त्यांच्या या दातृत्वामुळे हजारो गरिबांचे प्राण वाचले. धनाजीच्या या परोपकारामुळे गावातील इतर लोभी व्यापाऱ्यांचा जळफळाट झाला. त्यांची महागडे धान्य आता कोणी घेईना. धनाजीचे नुकसान करण्यासाठी आणि त्याला समाजात बदनाम करण्यासाठी आता सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन कट रचला. त्यांनी बादशहाजवळ खोटी तक्रार केली की धनाजी चाट्या लोकांची फसवणूक करत आहे. ते गरिबांना धान्य देताना कमी वजनाचे आणि खोट्या मापांचा वापर करून लोकांना देत आहे. तक्रार येताच बादशाहचे अधिकारी आपल्या दळभरासह आणि वजनांच्या पेट्यांसह अचानक धनाजीच्या दुकानाची तपासणी करण्यासाठी आले. दुकानाभोवती लोकांची गर्दी झाली. विनाकारण झालेल्या आरोपाने धनाजीचे कुटुंब घाबरले होते. परंतु धनाजी मात्र शांत होते. त्यांनी आपले हात जोडले, डोळे मिटले आणि मनात विठ्ठलाची आळवणी केली. पंढरीनाथा, मी कधी प्रपंचात अशक्त वागलो नाही रे. आता माझी पत आणि अब्रू तुझ्याच हातात आहे. अधिकारी जेव्हा त्यांचे माप मोडण्याचे आणि वजनाचे दगड तपासू लागले तेव्हा धनाजीचे वजन अचूक होते. अधिकाऱ्यांनी अनेक वेळा तपासणी केली पण प्रत्येक वेळी धनाजीचे वजन अगदी अचूक आणि न्याय्य भरले. चमत्कार असा घडला की ज्या व्यापाऱ्यांनी धनाजीवर खोटा आरोप केला होता त्या तक्रारदार व्यापाऱ्यांचीच मापे आणि वजने जेव्हा उलट तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांच्यात मोठी

खोट निघाली. या प्रसंगाने खोट्या व्यापाऱ्यांची तोंड काळे झाले आणि सरकारी अधिकाऱ्यांनी धनंजयचंनी माफी मागितली. देवाने पुन्हा एकदा सिद्ध केले की जो कर्माने प्रामाणिक असतो त्याचे रक्षण करण्यासाठी विठ्ठल स्वतः धावून येतो. जगात कितीही संकट आले तरी आपली निष्ठा त्या एका परमेश्वरावर अढळ असावी आणि जेव्हा समाज संकटात असतो तेव्हा स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्याला मदत करणे हाच खरा वारकरी धर्म आहे. अशा या परम विठ्ठल भक्त एक विठ्ठल म्हणत धान्याचे भंडार भरणारे संत श्रेष्ठ श्री धनाजी चाट्या महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500।
10: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात। हे पद ऐकूयात संशय कल्लोळ या नाटकातलं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संध्यास्त खडग या नाटकातलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाट्यपद मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मधुवंती दांडेकर यांच्या आवाजात. गोविंदराव टेंबे यांची गीतरचना. हे पद आहे पटवर्धन या नाटकातलं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया नीलाक्ष जुवेकर यांच्या आवाजात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद मानापमान या नाटकातलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वसंत शांताराम देसाई यांचं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे अनंत दामले यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत प्रेम संन्यास या नाटकातलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कलापिने कोमकली यांनी गायलेला राग सोहनी बोल आहेत रंगना डालो श्यामजी

0: आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय,
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ऐकूया अपना देश या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं दास्तान या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे साहिल लुधियानवी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात आता ऐकूयात घराना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत संगीत दिलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया अंदाज अपना अपना या चित्रपटामधलं गीत बहरोज चॅटर्जी, अभिजीत आणि देवाशिष रॉय यांच्या आवाजामध्ये. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत दिलं आहे तुषार भाटिया यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हे गीत आपण ऐकणार आहोत दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षे यांचं हे गीत, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: हॅलो बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे प्रथमा। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या। मित्रांनो, आज आपण गोष्ट ऐकणार आहोत महादेवाची आणि गणपती बाप्पाची। कसा एकदा महादेवांने गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवला होता। गणपतीच्या जन्मानंतर भगवान शंकरांनी स्वतः अशी घोषणा केली होती की कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली पाहिजे। पण एका दिवशी महादेव स्वतःचाच नियम विसरले। ते आपल्या मुलाची पूजा न करताच राक्षसांशी युद्ध करायला धावले। वाटेत त्यांच्या रथाचे चाक मोडले, सैन्याची पावले अडखळली आणि काहीही नीट झाले नाही। आपली चूक लक्षात आल्यानंतर महादेवांनी सर्व काही थांबवले, गणपतीची पूजा केली आणि त्याचे आशीर्वाद मागितले। यानंतरच त्यांचे सैन्य पुढे सरसावले आणि राक्षसांचा पराभव झाला। या कथेचं तात्पर्य काय बरं? नियम सर्वांसाठी समान असतात, स्वतः नियम बनवणाऱ्यांसाठीही। तर मित्रांनो, ही होती छोटीशी गोष्ट। आता आपण उद्या भेटूया गणपती बाप्पाच्या नवीन गोष्टीसोबत। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वासचं ऍप गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे। या ऍपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकता। तेव्हा नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: बीवी क्या करते हो प्यार, मुझसे क्या करते हो प्यार. अरे पूछे मेरी बीवी, डू यू लव मी, डू यू लव मी.
4: तो क्या कहा आपने?
3: अरे बरसों से तो कहता आया आई लव यू हर दिन हर पल यही कहूं मैं आई लव यू. सुबह सवेरे काम पे जाऊं आई लव यू, सांझ ढले जब

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: टाइमचेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली आहे, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक अहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गाणी मना मनातली, सादरकर्ते श्याम कुलकर्णी. रात्री 9 बाळू ऑन एअर ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्ते डॉक्टर राजेश आहेर. सकाळी 10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आनंद घन, सादरकर्ते विश्वास देशपांडे. रात्री 11 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या प्रांजली आफळे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

श्रोतेहो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त सुजाताताई लेले यांनी केले आहे. त्यांच्या वतीने त्याचे वाचन मी करीत आहे. श्रोतेहो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 176. जगी

राम। श्रोतेहो, सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव आणि संहारक शंकर या महान देवांची ही कालमर्यादा ठरविणारा कोणीतरी दुसरा शाश्वत देव आहे असे मागील श्लोकात समर्थांनी सांगितले आहे। जगात आदित्य 12 आणि रुद्र 11 आहेत। इंद्रांची संख्या तर खूपच आहे। सृष्टीमध्ये असलेल्या इतर देवताही काळाच्या ओघात नाहीशा होणाऱ्या असल्यामुळे त्यांच्यात शाश्वत देवाचा शोध घेतला तरीही सापडणार नाही असे या श्लोकात समर्थ सांगतात। सामान्य मनुष्य आपली वासना फलित व्हावी, पूर्ण व्हावी म्हणून तो देवाच्या नादी लागतो। त्याच्या दृष्टीने देव म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे घडवून आणणारी देवता असते, परंतु सर्व देवांना पुनरावृत्ती असते। देवांना घडविणारा सर्व देवांच्या पलीकडे शाश्वत देव कोणीतरी असला पाहिजे असे समर्थ म्हणतात। 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, 7 ऋषेश्वर, नाना देवतांचे अवतार असे समर्थ दासबोधात म्हणतात। पुनरावृत्ती होणारे सर्व देव मायिक असल्यामुळे ते अशाश्वत होत। त्या देवांच्या नामारूपात कितीही धुंडाळले तरी माये पलीकडील माया ओलांडल्याशिवाय मुख्य देव कळणार नाही। महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्यते सांडावे जाणूनिया असे समर्थ

सदासबुदात म्हणतात, दृश्य जगाकडे पाहिले ते देव सापडणार नाही आणि देहधारी जगाकडे पाहावे तर ब्रह्मनिष्ठ कोण तेही कळणार नाही. ब्रह्मदेवालाही घडवणारे सर्व देवांच्या पलीकडे असे शाश्वत तत्व काहीतरी असले पाहिजे असे अपार तत्व आहे. असे अशाश्वत तत्व काहीतरी असले पाहिजे तिकडे लक्ष वेधण्याचे काम समर्थ करत आहेत. माणसाला सापडलेल्या भव्य आणि दिव्य कल्पनांपैकी देवाची कल्पना ही सर्वात दिव्य आहे. संतांना अनुभवास येणारे देव हे वेगळेच असतात. तो सच्चिदानंद स्वरूप असून देवांचा देव आहे. मुख्य देवाचा शोध प्रथम स्वतःच्या अंतर्यामी करून मग विश्वाच्या अंतर्यामी करावा असे आपल्याला समर्थ सांगतात. श्रोतेहो, या श्लोकाद्वारे समर्थ रामदास स्वामी आपल्याला अद्वैत तत्वज्ञानाची शिकवण देतात. बाह्य देवदेवता आणि त्यांची असंख्य रूपे ही त्या एकाच परमेश्वराच्या वेगवेगळ्या शक्तिरूपात आहेत, पण मूळ सत्य मुख्य देव हा आपल्या अंतर्यामी सस्वरूपात आहे. समर्थांनी देवाच्या अनंत रूपांचे आणि मायावी विस्ताराचे वर्णन केले आहे. निसर्गाच्या शक्तींचे नियमन करणाऱ्या सूर्य आणि रुद्रांसारख्या असंख्य देवता असल्या तरी त्या सर्वांचा मूळ उगम असलेला अदृश्य निर्गुण ईश्वर एकच आहे. तो ईश्वर बाह्य जगात शोधण्यापेक्षा ज्ञान आणि विवेक बुद्धीच्या माध्यमातून स्वतःच्या अंतःकरणात शोधायला हवा आणि हीच खरी परमेश्वराची ओळख आहे. समर्थ म्हणतात, सूर्य तेजामुळे, रुद्र शक्तीमुळे, इंद्र सत्तेमुळे श्रेष्ठ वाटतो, पण त्यांच्यात खरं देवत्व सापडणार नाही. तिन्ही अशाश्वत आणि दुसऱ्यावर अवलंबून असतात. म्हणून स्वयंभू देवाचा शोध घ्यायला हवा. देवतांच्या समुदायात देवांचा शोध घेतला तर तो आढळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अंतरात्म्यातून प्रत्येकाने हा शोध सुरू करावा. बाह्य देवदेवतांच्या किंवा नामांच्या जंजाळात अडकून पडण्यापेक्षा सर्वव्यापी आणि अनाकलनीय अशा मूळ ईश्वराचा शोध घ्यावा, जो आपल्या अंतःकरणातच वास करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीत ज्या परमात्म तत्वाचे वर्णन केले आहे ते म्हणजे, सर्व चराचरात भरून राहिलेला परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही आणि बुद्धीच्या पलीकडचा आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत संन्यास सोडून परत आल्यावर समाजाकडून त्यांना आणि त्यांच्या मुलांना वाळीत टाकण्यात आले. या अपमानास्पद आणि अत्यंत दुःखाच्या काळातही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या भावंडांनी देहबुद्धी आणि अहंकार पूर्णपणे सोडून दिले. त्यांनी सांसारिक दुःखांना न जुमानता स्वतःच्या अंतरात्म्याचा शोध घेतला. समर्थ रामदास स्वामींना अभिप्रेत असणारा तो निर्गुण निराकार अलौकिक देव ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निर्मितीच्या वेळी अनुभवास आला. म्हणून समर्थ म्हणतात, सर्वव्यापी अनाकलनीय मूळ ईश्वराचा शोध आपल्या अंतरात्म्यातच घ्यावा. जय

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण जाणून घेतो आहोत नाशिक मधल्या गणपती मंदिरांची विशेष माहिती आणि त्यांचं महत्व, तसंच त्यांना असलेला इतिहास. आज गणेशोत्सवाचा 10वा दिवस. आज आपण जाणून घेऊया नाशिक मधल्या पगडी गणेश या गणरायाचा इतिहास. मंडळी, पगडी गणेशाचं हे मंदिर नाशकात अगदी गावात राहणाऱ्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण ज्यांना माहिती नसेल किंवा ज्यांनी पहिल्यांदाच कदाचित हे नाव ऐकलं असेल, तर त्यांच्यासाठीच आज या पगडी गणेशाची माहिती या माध्यमातून. श्रोते हो, कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं वाड्याचा ओटा ते प्रशस्त संगमरवरी असं मंदिर असा प्रवास असलेल्या या पगडी गणेशाची माहिती आजच्या भागातनं मी तुम्हाला सांगणार आहे. श्रोते हो, साधारणपणे 1970-75 आसपास आपल्या नाशिकमध्ये सराफ बाजार, पगडबंद लेन या आपल्या नाशिकमधल्या अगदी गावातल्या भागातल्या तरुणांच्या मनात आलं की प्रत्येक ठिकाणी अनेक प्रकारचे गणपती आपापल्या वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत. मग आपल्या या सराफ बाजारात किंवा पगडबंद लेनमध्ये सुद्धा आपणही एखाद्या गणपतीची स्थापना करावी, आपल्या हक्काचा गणपती असावा आणि त्याच्यासाठी जितकं आपल्याला काही करता येईल तितकं आपण जरूर करावं. मुळात श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की सराफ बाजार आणि पगडबंद लेन म्हटलं की हा संपूर्णपणे नाशिकचा सोन्या चांदीची बाजारपेठ असणारा भाग, ज्याला आपण सराफ बाजार असंच म्हणतो. नाशिकची ही सोन्या चांदीची बाजारपेठ महाराष्ट्रातच काय तर अगदी भारतात उत्तमरित्या प्रसिद्ध आहे. अत्यंत प्रसिद्ध नावाजलेले असे सराफ या सराफ बाजारात अगदी जुन्या काळापासून नाशिककरांना उत्तम सेवा देत आहेत, म्हणून सराफ बाजाराचं आजचं असलेलं आकर्षण तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो. अशा या पगडबंद लेन सराफ बाजारातल्या या गणपतीची ही अनोखी कहाणी आता पुन्हा सुरू करूया. त्या काळातल्या तरुण मंडळींनी तेव्हा नगरकर लेनच्या कोपऱ्यावर असलेल्या खेडकर वाड्याच्या ओट्यावर एक गणपती बसवला. हा गणपती चांदीचा असावा अशी या सगळ्या मंडळींची इच्छा, आणि मग त्याप्रमाणे दरवर्षी थोडी थोडी चांदी जमा करत काही वर्षातच एक चांदीची गणेश मूर्ती तयार करण्यात आली. गणेशोत्सव साजरा होत होता, पण या मूर्तीसाठी एक कायमस्वरूपी जागा असावी असं त्यांना तेव्हा वाटायला लागलं. आणि त्यावेळी बाजूलाच पेंडसेवाडा होता. हा पेंडसेवाडा अगदी छान होता, त्याची भिंत चांगली 4 फूट जाडीची होती. मग या सगळ्या उत्साही तरुण मंडळींनी पेंडसेवाड्याच्या मालकांची रितसर परवानगी घेतली आणि मग ती भिंत 3 फुटांपर्यंत कोरून काढली आणि त्याच्यानंतर त्यात आपल्या या गणरायाची स्थापना केली. या अशा मंदिराची निर्मिती करून सुद्धा त्याच्यानंतरही बरीच वर्ष गेली. दरवर्षी पैसे जमत होते, मंडळाचे कार्यकर्ते स्वतः सुद्धा त्यात भर घालत होते. आता गणपतीची मूर्ती छान अगदी चांगली 51 किलोची झाली. गणपतीचं आता एक मंदिर मोठं व्हायला हवं असं त्यावेळी कार्यकर्त्यांनी ठरवलं. मग याच भिंतीमागची पेंडसेवाड्यातल्या जागेची खरेदी झाली आणि वाड्यातल्या वरच्या भागाला अजिबात धक्का न लावता आत्ताचं जे मंदिर आहे ते मंदिर तयार करण्यात आलं. 2006 साली नारायण काका ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मंदिरात गणरायाची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंडळी, पगडबंद लेन मध्ये फार पूर्वी म्हणजे पेशव्यांच्या काळात अनेक कुशल आणि कसबी कारागीर राहत होते. छान वेगवेगळ्या बांधणीच्या पगड्या बनवण्याचा त्यांचा व्यवसाय, आणि म्हणूनच या भागात स्थापन केलेल्या गणपतीचं नामाभिधान झालं ते म्हणजे पगडी गणेश. श्रोते हो, या गणपतीच्या मस्तकावर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या आपल्याला बघायला मिळतात आणि आज सुद्धा या मंडळाकडे अगदी जवळपास 100 पगड्या आहेत. या गणपतीला इतर कोणत्याही प्रकारचे मुकुट न घालता फक्त पगडीच वापरली जाते. असं वेगळ्या प्रकारचं विलोभनीय रूप असणाऱ्या मस्तकी पगडी धारण करणाऱ्या या गणपतीला मग दिवसेंदिवस अजून छान सजवण्यात आलं. त्याचं जानवं, कपाळावर असलेलं गंध यावरती कालांतरानं शुद्ध सोनं चढवण्यात आलं आणि आज आपल्याला बघायला मिळतोय पगडी धारण केलेला पगडी गणेश. श्रोते हो, खेडकर वाड्याचा ओटा ते प्रशस्त संगमरवरी सुंदर स्वच्छ मंदिर असा हा या पगडी गणेशाचा प्रवास, आणि यासाठी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कायम अपार मेहनत घेतल्याचंच आपल्याला बघायला मिळतं. ते श्रोते हो, आज पगडी गणेशाची माहिती गणेशोत्सवाच्या 10व्या दिवसाच्या निमित्तानं आपण घेतली. उद्या आपल्या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस अर्थातच अनंत चतुर्दशी. उद्या सुद्धा अशाच वेगळ्या गणपती बाप्पाची माहिती घेऊन आम्ही पुन्हा हजर होणार आहोत. त्यासाठी तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

श्रोते हो नमस्कार, मी आर जे सोनाली कुलकर्णी. आपण ट्यून केली आहे फ्रिक्वेन्सी 90.8 अर्थात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, सध्या गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे आणि बाप्पांचा मुक्कामही ह्यावर्षी 12 दिवसांचा आहे. विद्येची बुद्धीची ही मंगलमूर्ती, तिची उपासना करण्यासाठी आणि श्रद्धाभक्ती व्यक्त करण्याचं संगीत हे देखील अतिशय सुंदर असं माध्यम, जे प्रत्येकाच्या हृदयातील भक्तिभाव जागृत करतं. आणि म्हणूनच मी देखील आज नाशिकच्या नामांकित शास्त्रीय व सुगम गायिका अभ्यासक स्वर्गीय श्रीमती शालिनी नाईक यांनी शिकवलेलं आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारं हे भक्तिगीत श्रींच्या चरणी ही स्वरसुमने म्हणून अर्पित करते आहे.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू विश्वास नाशिक करांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
1: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोअर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम

सुदेश भोसले आणि साधना सरगम यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांचे गीत ऐकलं. संगीतकार होते ऋषीराज आणि चित्रपट तुझी माझी जमली जोडी. कार्यक्रमात यानंतर अर्धांगी चित्रपटासाठी विनय मानके आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील वंदना विटणकर यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रमात। यानंतर सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरातील अपराध या चित्रपटातील मधुसूदन कालकर यांचं गीत, संगीतकार यन दत्ता।

श्रोते हो आपणा सोबत मी श्याम कुलकर्णी कार्यक्रमात यानंतर सोयरीक चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील श्याम जोशी यांचे गीत संगीत दिनकर

हे गीत होतं ननंद भाऊजा या चित्रपटातलं. गायक कलाकार होते अनुराधा पौडवाल आणि येसुदास. गीत शांताराम नांदेवकरांचं आणि संगीत अशोक पत्की यांचं. या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया सर्जा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील ना धो महानोर यांचं गीत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील सर्जा या चित्रपटातील या गीताबरोबरच हा मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते हो, अशीच बहारदार गाणी पुन्हा घेऊन येत आहे. आपण भेटूच. श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात एस एच बिहारी यांचं गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात समाज को बदल डालो या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: चंबल की कसम या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले गीत शिवान रिझवी यांची ही गीतरचना आहे दिल और मोहब्बत या चित्रपटामधली संगीत दिला आहे ओ पी नय्यर यांनी
3: कहां से लाई हो जान

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890। तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
3: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे।
3: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर।

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

राम राम मंडळी. डॉक्टर राजेश चिनांदेराव आयुर्वेदिक तुमचा लाडका बाळू बाळू नेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 FM कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ॲप. मंडळी गणपती बाप्पा.

0: वा वा वा वा वा मंडळी, गणपती तुमच्या माहितीसाठी संगीताची सुद्धा देव आहे. गणपती हे संगीताची सुद्धा देवता आहे. सगळ्या गोष्टीचा प्रारंभ आपण गणपतीच्या आराधनेने करतो. आजची सुद्धा सुरुवात आपण गणपतीच्या आराधनेने केलेली आहे. विषय समजलाच असेल, संगीत. गणपती आपल्याला काय शिकवतो? सगळ्या गोष्टीची शिकायची सुरुवात, सगळ्याचा प्रारंभ, सगळ्याच्या आनंदाची सुरुवात ही आपल्याला करायची असते. स्वतःपासून, आतपासून. निसर्ग देव आपल्याला काही ना काही प्रलोभन देतं, काही ना काही शक्ती देतं की हे तुझ्यात आहे, शोध शोध शोध. आणि ज्यावेळेस आपल्याला ते सापडतं, काही ना लवकर सापडतं, काही ना उशिरा सापडतं, काही ना सापडतच नाही, काही ना सापडत सुद्धा नाही मंडळी. त्यामुळे या दुःखात वेडावून जाऊ नका की मला ही गोष्ट खूप उशिरा समजली. तुम्हाला समजली, आणि तुम्हाला समजली म्हणजे त्यावेळी तुम्हाला ती उपजत झाली, त्यावेळेस तुम्हाला संधी मिळाली की त्या क्षेत्रामध्ये, त्या कलेमध्ये शिकायची, नाव कमवण्याची. त्यामुळे उशीर कधीच होत नाही. संगीत, गणपती, आणि आज गणपती उत्सवात आपण ज्यांना वाटतंय मनापासून की यार मला गाण्याची इच्छा आहे पण मी घाबरतोय, मला शिक्षका, आता माझं वय असे मला शिक्षकाकडे जाऊन शिकायचं नाहीये, तिथे लहान लहान पोरं असतील त्याच्यासमोर मी कसं म्हणू, मला सूर येत नाही, ताल येत नाही, सारेगमा समजतच नाही. सारेगमा म्हणजे काय? सारेगमा कशाला शिकायचं असतं? पुन्हा शास्त्रीय संगीत मला शिकायचंच नाही, मला फक्त मराठी पिक्चरची गाणी म्हणायची, भावगीतं म्हणायची, मला फिल्मची गाणी म्हणायची. तर आज आपल्याला गाणं शिकवण्यासाठी आलेल्या आहेत संगीता सिमारिया टीचर आणि त्यांचे स्टुडंट संजय डेरे, अर्जुन डेरे आणि स्मिता पांडे. संगीताजी राम राम.
1: नमस्ते. नमस्ते.
0: गणपती बाप्पा के आपको बहुत बहुत शुभकामनाएं.
1: आपको भी शुभकामनाएं.
0: अच्छा संगीता जी, मेरे को सबसे पहले एक बात बताइए, असं म्हणतात की कला ही तुमच्या आयुष्यात देवाने दिली तरच असते. संगीत जसं की नॅचरली जन्मजात असतं, तुम्ही नसेल, ताल सुजत तुमच्या शरीरात अंगात नसेल तर ते तुम्हाला शिकता येत नाही. तुमचा अनुभव काय?
1: मैं सोचती हूँ जैसे मेरे गुरु ने ऐसे बताए थे, संगीत तो संस्कार पे आती है. अपने जन्म, जो पिछले जन्म में जो कुछ संस्कार होती है तो उसमें संगीत एक अमूल्य जो चीज होता है, जो कला में एक मुख्य है, तो वो जन्म से, संस्कार से, पिछले जन्म जन्म से लेके वो आते हैं सर.
0: तो मतलब मेरा हमें, मतलब हमें इच्छा होना कि मैं गाना गाना चाहता हूँ, ये भी सर संस्कार का ही भाग हो.
1: हाँ, वो जो प्रेम है संगीत के लिए, जो सुनने के लिए वो भाव है, वो जो सुनने में रस में आपने डूब जाना है, भले ही वो सीखे नहीं सीखे हुए हैं, पर वो भी एक भगवान के एक आशीर्वाद है. वो एक भी संस्कार है, भले उनके पिता माता से आता होगा, वो कभी उनके दादाजी वगैरह वो सीखे होंगे कला पे, भले भी भजनी मंडल में है, कुछ भी है, तो वो जो सीखा, सीखने के लिए इच्छा है, प्रेम है, वो भी एक संस्कार है. तो संगीत को सीखने के लिए हो, सुनने के लिए हो, कुछ भी हो,
0: मतलब संगीत किसी भी उम्र में सीखा
1: जा सकता है, कोई भी उम्र में.
0: और भले ही मुझे लगता है कि मैं अच्छा गाता हूँ, ये मुझे लग रहा है, मेरे आसपास के चार पांच दोस्त मुझे अरे क्या गाता है गाता है, अच्छा, उसके बावजूद संगीत सीखना चाहिए ना.
1: हाँ, सीखना चाहिए.
0: आप लोग संगीत सिखाते हैं, मतलब क्या करते हो?
1: संगीत सिखाते हैं मतलब वो पहले बच्चे को मैं देखती हूँ, जे उसके कितना उसका टैलेंट है कैप्चर करने के लिए संगीत, कितना उसका, जिसे सारेगामा सिखाते, कोई कोई जल्दी सीख जाते हैं, सारेगामा पकड़ा स्केल तुरंत सीख लेते, सुर पूरा मिला लेते, और कोई कोई होते हैं तो उनको बार बार दिखाना पड़ता है स्केल, ये सरे सा ये है.
0: स्केल का मतलब?
1: स्केल मतलब एक भगवान के तरफ से एक स्पीच होता है अपने गले में, एक टोन आता है वो गॉड गिफ्ट में, वो उनको पकड़ाना पड़ता है जो ये स्केल आपका है.
0: मतलब कोई लोग बहुत धीमे बात करते हैं,
1: हाँ,
0: कोई लोग बहुत चिल्ला के बात करते हैं, वो स्केल होता है क्या?
1: ये नहीं होती है, भले ही होते है, पर उनके गला पे एक रेंज रहती है. संगीत में एक रेंज है जो 12 सुर के अंदर होते है, एक एक स्केल होती है, तीन तीन स्केल के अंदर होता है, वो उनकी गला को टेस्ट करना पड़ता है. जे जैसे लेडीज होता है कोई जी सार, ए सार, बी, ये सब के अंदर, जेंट्स लोग का होता है बी से चालू होके बी और सी सी सार लेके, उनकी गला की एक रेंज रहती है, उनके अंदर उनको

0: हे 10 मिनिटं करतात. त्याच्यानंतर
1: मी माझ्या कराओकेची प्रॅक्टिस करतो
0: गाण्याची.
1: हो,
0: मग त्याच्यात प्रॅक्टिस करायची असते म्हणजे काय करता नेमकं?
1: काही नाही, रोज वेगवेगळ्या प्रकारचे गाणे रोज गातो मी.
0: पहिले ऐकता?
1: हो, ऐकलेले भरपूर आहे. फक्त तो कराओकेचा ट्रॅक लावल्यानंतर त्यानंतर मी ते गाणं सुरू करतो.
0: अजूनही चुका होतात?
1: चुका होतात ना. रफी साहेबांचे गाणे असेल, कोणाची गाणे, रोज काहीतरी आम्हाला नवीन त्यातून काहीतरी मिळतं. इथं आपण चुकतोय.
0: अच्छा,
1: रोज मिळतं, रोज.
0: आणि मग ते इमोशन्स कसे असतात?
1: इमोशन्स तर मी अगोदर त्या गाण्याचं ओरिजिनल मेक बघतो, ओरिजिनल पिक्चराईज गाणं बघतो गायकांनी गायलेलं, त्यात ऍक्टरनी ती काय ऍक्टिंग केलेली आहे, त्याचे जे काय भाव आहे, त्यानंतर मी ते गाणं त्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न.
0: अच्छा, म्हणजे अशा प्रकारे इमोशन्स येतात.
1: येस येस येस येस येस.
0: क्या बात आहे. आपल्याबरोबर स्मिता पांडे पण आहे, तिचा आवाज खूप सुंदर आहे. बऱ्याच वेळेस ती संजयजींबरोबर गाणे म्हणत असते. स्मिता, तुझ्याकडे गाणं कसं आलं?
2: माझ्याकडे ऍक्च्युली आमच्या घरातच वारसा आहे पहिल्या.
0: तू नाशिकची आहेस?
2: हो, मी प्रॉपर नाशिकची आहे.
0: तुझं शिक्षण काय झालेलं?
2: माझं M.Com झालेलं.
0: संगीत शिकलीस?
2: हो, संगीत मी थोडंफार शिकलेली.
0: कधी? लहानपणी?
2: नाही, लहानपणापासून मला संगीताचा ग पण माहिती नव्हतं. ऍक्च्युली मी मध्ये खूप आजारी होती, त्या आजाराने मला संगीत शिकवलं.
0: कसं?
2: मला मायोपॅथी झाली होती 2014 साली. माझी आई गेल्यानंतर मला जरा शॉकिंग होतं ते त्या गोष्टी. नंतर मी खूप आजारी पडली, टायफॉइड वगैरे झाली, तर हायर अँटीबायोटिक्स दिले गेले, त्याच्यामुळे मला मायोपॅथी झाली. मग मी सूर्यमाळला 40 दिवस ॲडमिट होती, तर तिथे अशीच मी गुणगुणायची, दुर्गा सप्तशती वाचायची, हे देवाचं मी खूप केलं. त्याच्यातनं एक दिवस ते तिथले होते सगळे
0: पेशंट्स
2: वगैरे, ते म्हणायचे तुझा आवाज खरंच छान आहे ग, छान.
0: तोपर्यंत
2: मला जाणवलंच नव्हतं की आपण एवढं छान गाऊ शकतो. सो मी तिथे एक दिवस दुपारी अशीच झाडाखाली बसून माझी गुणगुणत होती, तर सगळ्यांनी अचानकपणे टाळ्या वाजवल्या आणि म्हटलं वा वा काय छान गातेस.
0: कोणते गाणं होतं ते? म्हणा.

0: बरं मग पुढची जर्नी संगीताची.
1: मग मला असं वाटायला लागलं की खरंच आपण गाऊ शकतो. तर माझे भाऊ होते अमित गुरव आणि नंदकुमार गोरक्ष म्हणून, तर त्यांनी मला सुरुवात केली कराओके पासून.
0: कधीची गोष्ट आहे, कोणतं वर्ष असेल?
1: 2017 साली.
0: अरे वा.
1: मग 2017 साली मी एक क्लब जॉईन केला एन कराओके क्लब मध्ये. मी गाण्यापासून म्हणजे कराओके माझी स्टार्टअप होती. मला तोपर्यंत शास्त्रीय संगीताचा गंधही नव्हता.
0: नंतर शिकलीस?
1: हा. मग नंतर मी हळूहळू थोडं शिकत
0: इंटरेस्ट डेव्हलप होत गेला.
1: मग इंटरेस्ट डेव्हलप होत गेला आणि मला प्रामाणिकपणे वाटायला लागलं की मला शास्त्रीय संगीतच शिकलं
0: पाहिजे. मंडळी थोडक्यात तुमच्या आयुष्यात गाणं आलं की आपोआप असं वाटतं की पुढच्या स्टेपवर जावं, पुढच्या स्टेपवर जावं, पुढच्या स्टेपवर आहे. आणि आता आपल्या बरोबर संजयजींची पुढची पिढी पण गाणं म्हणायला लागलेली आहे. एमएससी ऍग्रीकल्चर करता करता अर्जुन गाणं पण म्हणतोय आणि एमपीएससी युपीएससी ची तयारी करतोय. अर्जुन डायरेक्ट एक गाणं ऐकव.
2: जीव

0: जा गही वरला श्वास तू।
1: तुला का वाटतं गाणं गावं?
0: मला असं वाटतं का गाण्यामुळे मी दिवसभर फ्रेश राहू शकतो। ह्या एम पी एस सी यू पी एस सीच्या अभ्यासामध्ये खूप ताणतणाव असतो, 10-10 तास अभ्यास करावा लागतो, आणि हे सर्व केल्यानंतर घरी आल्यानंतर वडिलांसोबत एक सुंदर असं कुठलंही गाणं गायलं का असं वाटतं का पूर्ण दिवस आपल्या परत नवीन सुरुवात झाली म्हणून। असं
1: मंडळी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज गणपती उत्सव आहे आणि संजयजी अर्जुनला स्मिताला मी बोलवायचं कारण काय की ह्या लोकांनी अचानक गाणं त्यांच्या आयुष्यात आलेलं आहे आणि ते कसं आलं ते गुणगुणत होते, त्यांच्या खऱ्या आसपासच्या मित्रांनी सांगितलं अरे तू चांगलं गातो आणि मग त्यानंतर त्यांनी गाणं सिरियसली घेतलं आणि गाणं सिरियसली घेतलं म्हणजे त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, शिकायला सुरुवात केली। शक्यता आहे की तुम्हाला गुरुकडे जाता येणार नाही किंवा जाणं तुमच्यासाठी शक्य नाही, युट्यूबवर खूप चांगले गुरु आहेत आणि आज संगीताजींकडनं आपण खूप शिकणार आहोत। बोलता बोलता अर्धा तास झालाय संगीताजी, हम लोग अगले संडे भी मिलेंगे।
2: हाँ, मिलेंगे।
1: जाते जाते मेरी इच्छा है एक गणपति का गाना आपसे सुनना है।

0: क्या बात है, आपका गाना सुनने के बाद दो इच्छा हो रही है कि हमने गाना गाना नहीं चाहिए, और गाना गाना है तो सीख के अच्छे से आपके जैसा गाना गाना चाहिए।
1: मैं सीखी है, संगीत तो सीखना जरूरी है, बहुत जरूरी है।
0: मंडळी पुढच्या रविवारी आपण गाणं म्हणायचं कसं याच्यावर डिटेल संगीताजींबरोबर गप्पा करणार आहोत, बरोबर संजयजी, अर्जुनजी आणि स्मिता पण असणार आहे। मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 83 816 512 वर। राम राम मंडळी, भेटूया।
2: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
3: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांची गीतरचना। संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट हाऊस नंबर 44।

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे अंजान यांची. गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात बेगाना या चित्रपटामधलं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. तुलसी विवाह या चित्रपटामधलं कवी प्रदीप यांची गीतरचना. संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
8: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
7: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
8: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
7: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
8: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
7: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
8: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
7: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आनंद घन लता या कार्यक्रमाच्या 25व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत ते ज्येष्ठ संगीतकार एस डी बर्मन आणि लता मंगेशकर यांच्या गीतांबद्दल। मंडळी, एस डी बर्मन यांचा जन्म 1906 सध्या बांगलादेशामध्ये असलेल्या कोमिल्ला या गावी झाला। एस डी बर्मन हे राजघराण्याशी संबंधित होते, पण राजघराण्याची शान, दिमाग या सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्यांनी आपलं जीवन ध्येय म्हणून संगीताची निवड केली। त्यांचा हा निर्णय त्यांच्या घरातील सदस्यांना अजिबात पसंत नव्हता, त्यामुळं त्यांच्यामध्ये एवढे मतभेद झाले की घरातील सदस्यांनी एस डी बर्मन यांच्याशी असलेले आपले संबंध तोडले आणि एस डी बर्मन यांनी देखील आपलं जीवन संगीतासाठीच समर्पित करायचं ठरवलं। पण पुढे एक वेळ अशी आली की हाच त्यांचा त्याग करणारा राजपरिवार त्यांच्या नावानं ओळखला जाऊ लागला, एवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्यांनी मिळवली। कलकत्ता विश्वविद्यालयातून BA पदवी घेतल्यानंतर 1933 तर 1975 बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीशी ते संबंधित होते। शास्त्रीय संगीताचं त्यांनी रीतसर शिक्षण घेतलं। चित्रपट संगीत हे शास्त्रीय संगीत प्रदर्शन करण्याची किंवा त्यातील कौशल्य दाखवण्याची योग्य जागा नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं। आपण त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक गीत ऐकूया, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने। हे गीत हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं आहे आणि तेरे घर के सामने या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकूया।

मंडळी, एस डी बर्मन यांनी आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आपलं घर सोडलं आणि ते आसाम, त्रिपुरा, मणिपूरच्या जंगलांमधून भटकत राहिले. या दरम्यान जंगलातील विविध प्रजातींच्या लोकांमध्ये राहून त्यांनी लोकगीतांतले बारकावे आत्मसात केले. त्यामुळं त्यांच्या संगीतामध्ये शास्त्रीय संगीत तर आहेच, पण लोकगीतं, भारतीय आणि पाश्चात्य संगीत यांचा सुरेख मेळ आपल्याला आढळतो. 1930 दशकामध्ये कलकत्त्याला त्यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कलकत्त्यात त्यांना संगीतकार म्हणून सचिन कारता, मुंबईत बर्मनदा, बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये शोचिन देव बोर्मन, तर सिने जगतात एस डी बर्मन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाऊ लागलं. 1944 बर्मनदा मुंबईत आले आणि आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर लवकरच एक प्रथितयश संगीतकार म्हणून त्यांनी नाव मिळवलं. मंडळी, सचिनदांचं संगीत इतकं प्रभावी होतं की त्यामुळे दाखवल्या जाणाऱ्या दृश्याची परिणामकारकता अनेक पटीने वाढे. प्यासा चित्रपटातलं ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है हे गुरुदत्तवर चित्रित झालेलं असंच एक सुंदर गीत. कृष्णधवल स्वरूपातील ना वाद्यांचा ठणठणात, ना भव्य दिव्य सेट्स, कमालीचा साधेपणा सगळ्या वातावरणात भरून राहिला आहे. मोहम्मद रफींच्या हळुवार सुरांनी या गाण्याची सुरुवात होते, पण सचिनदांच्या संगीतामुळे ते इतकं प्रभावी झालं आहे की थेट रसिकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं. 9-2-11 या चित्रपटातलं

चित्रपटामधलं जीवन की बगिया महकेगी हे गीत नीरज यांनी लिहिलेलं आहे आणि लता दीदी आणि किशोर कुमार यांनी हे गीत गायलेलं आहे. जीवन की बगिया महकेगी ऐकूया.

मंडळी, सचिनदा कोणत्याही गाण्यांना संगीत देत नसत, तर संगीत देण्यापूर्वी गाण्याचा उत्तम दर्जा पाहूनच ते त्या गाण्यांची निवड करत आणि त्याला संगीत देत. या काळामध्ये सचिनदांनी संगीताच्या बोलावर गाणी लिहिली आणि त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य असं की एका गाण्यात त्यांनी दिलेलं संगीत किंवा रचना दुसऱ्या कोणत्याही गाण्यामध्ये पुन्हा यायची नाही. लता दिदींनी सचिनदांबरोबर तब्बल

चे 82 गाणी गायली आहेत. 1953-54 लतादिदींनी त्यांच्या संगीत निर्देशनात मिस इंडिया या चित्रपटातलं ओ मेरे सजना आ आ हे गीत गायलं. गाणं तर ध्वनिमुद्रित झालं होतं, पण सगळ्यांना असं वाटत होतं की हे गाणं खूप सॉफ्ट झालं आहे. मग सचिनदांनी ते गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा दिदींना बोलावलं, पण त्यावेळी दिदींकडे इतर गाण्यांच्या ध्वनिमुद्रणासाठी रांग लागलेली होती. तेव्हा मी आता लगेच येऊ शकणार नाही, मला 2-3 दिवसांची तरी मुदत द्या, असा निरोप दिदीने त्यांना पाठवला. पण काही नतद्रष्ट लोकांनी सचिनदांना दिदींबद्दल नको ते सांगितलं आणि आता त्या तुमच्यासाठी गाणार नाहीत असंही सांगितलं. परस्परांबद्दल असे गैरसमज झाल्यानं काही काळ सचिनदा आणि लता दिदी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्यांच्या या दुराव्याच्या काळात काही नियतकालिकांनी त्यामध्ये भर टाकण्याचा आणखी प्रयत्न केला. त्याच्यातला एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आपण एक सुंदर गीत ऐकूया. या गीताचे बोल हसरत जयपुरी यांनी लिहिलेले आहेत. देखो रूठा ना करो हे ते गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. तेरे घर के सामने या चित्रपटातलं देखो रूठा ना करो आपण ऐकूया.

तर मंडळी, लता दीदी आणि सचिनदा यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा असा काही मंडळींनी प्रयत्न केला, त्यामध्ये काही नियतकालिकांनी सुद्धा भर टाकली. तर त्याचा एक किस्सा मी आपल्याला सांगणार आहे. त्या नियतकालिकांनी असं छापलं की बर्मंदा असं म्हणाले की मीच लताला गाणं शिकवलंय. मग दुसरे नियतकालिकांनी लता दीदींचं म्हणणं म्हणून असं छापलं की जर असं असेल तर मग बर्मंदा दुसरी लता का नाही निर्माण करत. अशा पद्धतीने सचिनदा आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न या नियतकालिकांनी सुद्धा केला. पण मंडळी, या दोन्ही कलाकारांची महानता अशी होती की त्यांनी नियतकालिकांमध्ये आलेल्या या बातम्यांवरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं झालं काय की तडजोडीचे आणि संवादाचे दरवाजे त्या दोघांच्या दरम्यान नेहमीच खुले राहिले. दरम्यानच्या काळामध्ये सचिनदांनी आशा भोसले, गीता दत्त, किशोर कुमार या कलाकारांना घेऊन काही अप्रतिम गाण्यांची निर्मिती केली. आता सचिनदांनी आपली सर्वोत्कृष्ट गाणी आशा भोसलेंना दिली की लता दीदींना, यावर चित्रपट रसिकांमध्ये नेहमीच वाद होतो. पण मंडळी, लता दीदी असो की आशाताई, दोघांचीही गाणी पाहिली असता त्यातलं डावं उजवं करणं अत्यंत कठीण आहे हो. आणि एक सांगू का, जे खरे रसिक असतात ना, ते असल्या वादात अजिबात पडत नाहीत, त्यापेक्षा ते गाण्याचा आनंद घेतात. आपणही एका गाण्याचा आनंद घेऊया, लता दीदींनी गायलेलं अब तो है तुमसे हर खुशी अपनी, अभिमान या चित्रपटामधलं.

मंडळी, विजय आनंद यांनी लता दिदींजवळ येऊन आपल्या चित्रपटासाठी त्यांनी गावं अशी विनंती त्यांना केली, तेव्हा सचिनदा आणि लता दिदी यांच्यामधला दुरावा दूर होण्यासाठीची सुरुवात झाली. दिदींनी मग हम दोनों या चित्रपटासाठी अल्लाह तेरो नाम हे अतिशय सुंदर गीत गायलं. त्यावेळी या गाण्याचे संगीतकार जयदेव हे सचिनदांचे सहाय्यक होते आणि त्यानंतर बिमलदांच्या बंदिनी चित्रपटासाठी लता दिदींनी काही गाणी म्हटली. त्यामध्ये मोरा गोरा अंग लयले, जोगी जब से तू आया यासारखी अप्रतिम गाणी आहेत. पुढे मग बर्मनदांचा मुलगा राहुल म्हणजेच आर डी बर्मन उर्फ पंचम हा आपल्या पहिल्या चित्रपटासाठी लता दिदींनी गावं म्हणून त्यांच्याकडं आला आणि त्यांच्याकडे त्यासाठी आग्रह धरू लागला. बर्मनदांच्या मनामध्ये लता दिदींबद्दल नेहमीच जिव्हाळा होता. दिदींनाही त्यांच्या दोघातला दुरावा संपावा असं मनापासून वाटत होतं. आणि त्यानंतर झालं काय की एकदा बर्मनदांचाच फोन लता दिदींना आला. त्यांनी लता दिदींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. दिदींनीही सगळं सोडून म्हणजे कुठल्याही प्रकारचे आडेवेडे किंवा मान न घेता दिदी सचिनदांच्या घरी गेल्या. मग बर्मनदा गप्पांच्या ओघात म्हणाले, लता तुम हमारे लिए क्यों नहीं गाता? दिदी म्हणाल्या, ऐसा तो कुछ नहीं है. बर्मनदा म्हणाले, ऐसा कुछ नहीं है ना, तो भूल जाओ सब कुछ, हम भी भूल गया है. अब लता तुम हमारे लिए गाएगा ना? दिदींनी तत्काळ हो म्हटलं आणि अशा रीतीनं या दोघांमधला दुरावा संपुष्टात आला आणि रसिकांना या जोडीची आणखी काही सुंदर गाणी ऐकायला मिळाली. आपण एक गीत ऐकूया, जोगी जब से तू आया मेरे द्वारे. शैलेंद्र यांचं हे गीत बंदिनी या चित्रपटातलं आहे, ऐकूया.

मंडळी, लता दीदी आणि सचिनदा यांच्यामधला हा दुरावा जर संपुष्टात आला नसता तर चित्रपट रसिक कित्येक अप्रतिम गाण्यांना मुकले असते. तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थिफ, आराधना, शर्मिली, तेरे मेरे सपने, अभिमान, चुपके चुपके, किती नावं सांगावी. या चित्रपटातल्या गाण्यांची निर्मिती झालीच नसती. पुढे सचिनदांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यात आराधना या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. सचिनदांचं 1975 मुंबईत निधन झालं, त्यावेळी ते 69 वर्षांचे होते. पण हिंदी चित्रपटसृष्टीतलं त्यांचं संगीताचं योगदान कधीही आपल्याला विसरता येणार नाही. मंडळी, मला तर लता दीदी आणि बर्मनदा यांच्या अनेक गाण्यांचा उल्लेख करण्याचा मोह होतो, इतकी ती सगळी अप्रतिम आहे. परंतु वेळेअभावी ते शक्य नाही. पण एकच सांगतो की त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे मोठ्या मेहनतीनं घडवलेला 52 कशी सोन्याचा दागिना. तर आपण कार्यक्रमाचा समारोप करूया. समारोप करताना एक सुंदर गीत आपण ऐकूया. कोरा कागज था ये मन मेरा, आनंद बक्षी यांचं हे गीत, लता दीदी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आराधना या चित्रपटातलं. आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया या कार्यक्रमामध्ये याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: नाशिक मध्ये स्वतःच घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक, संपर्क 7378787890।
2: आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात गीता दत्त यांच्या स्वरात, संगीतकार ओ पी नय्यर।

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात हसीनों की देवता या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकूयात फारुख कैसर यांचं बेवफाई या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना सात संगत लाभली आहे, तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना. 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज. विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300020888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांना प्रांजलीचा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काही स्वप्नगीते. आपल्यातल्या प्रत्येकाला स्वप्ने पडतात ही गोष्ट कोणीच अमान्य करणार नाही. ती का पडतात, ती तशीच का पडतात याची उत्तरे आपण शोधतो पण ती मिळत नाहीत. आणि काहीही असले तरी माणूस स्वप्नापासून कधीच दूर जाऊ शकत नाही.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये आताच आपण एक अत्यंत सुरेल असं गीत ऐकलं, आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं. गायलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी, लिहिलं होतं जगदीश खेबोडकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. मित्रांनो, एक म्हण आहे, मनी वसे ते स्वप्न दिसे. आपल्या मनातील विचार, भावना, प्रतिमा, संवेदनाच आपल्याला स्वप्नात दिसतात. झोपेत मनुष्याचे सर्व अवयव स्थिर असतात, अशा वेळी फक्त मनाची गती मात्र तीव्र असते. दिवसभर कामात व्यस्त असलेल्या मनाच्या हालचाली झोपेत अत्यंत वेगाने चालतात आणि एकच नाही तर अनेक विचार एकाच वेळी एकत्रित येऊन असंबद्ध अशी स्वप्ने माणसाला पडतात. म्हणूनच त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही.

दिल्ली पुकारा, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास वरती. आपण ट्यून केला आहे 90.8. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकत आहोत काही मराठी स्वप्न गीत. आताच आपण जे गीत ऐकलं ते लिहिलं होतं म पाम भावे यांनी, संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी आणि गायलं होतं आशा भोसले यांनी. मित्रांनो, हे सुरेल असं भावगीत होतं. मित्रांनो, माणूस झोपेत नको ती स्वप्ने बघतोच, पण दुसऱ्या प्रकारची स्वप्ने म्हणजे जागेपणी बघितलेली स्वप्ने. स्वप्नांची अडचण ही असते की जी स्वप्ने आपण जागेपणी बघतो ती प्रत्यक्षात मात्र कधीच येत नाहीत. अर्थात हे विधानही पूर्णपणे बरोबर नाही. माणसाची स्वप्ने मोठी असतात, ती पूर्ण करण्याचा तो जीवापाड प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळी ती पूर्ण होत नाही. अर्थात यालाही अपवाद आहेतच.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात एक अत्यंत तरल भावगीत परत एकदा आपण ऐकलत. वंदना विटणकर यांनी लिहिलं होतं, अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं होतं आणि हे गीत गायलं होतं कृष्णा कल्ली यांनी. परिकथेतील राजकुमार किंवा राजकुमारी प्रत्यक्षात भेटावी अशी तर प्रत्येक तरुण तरुणीची इच्छा असते, पण आयुष्याची शोकांतिका ही असते की ज्यांना परिकथाच माहीत नाहीत त्यांना परिकथेतील राजकुमार राजकुमारी मिळते आणि ज्यांना परिकथा माहीत आहेत त्यांना मात्र असा राजकुमार राजकुमारी नशिबात येऊ शकत नाही. मित्रांनो, यालाच जीवन ऐसे नाव.

दिल्ली पुकार या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं आशा भोसले यांनी गायलेलं, गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं जिव्हाळा या चित्रपटातलं अजून एक नितांत सुंदर गीत. आजच्या कार्यक्रमात आपण बोलत आहोत स्वप्नांबद्दल. मित्रांनो, पूर्वीच्या काळी स्वप्नावरून भविष्यातील घटनांचा अंदाज लावता येतो असे म्हटले जात असे, पण मानसशास्त्राने हा विचार म्हणजे अंधश्रद्धा आहे असे सांगितले आणि ते बरोबरच होते. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाला पडणारी स्वप्ने वेगळी, व्यक्ती तितक्या प्रकृती, या म्हणीनुसार व्यक्ती तितकी स्वप्ने असंही म्हणता येईल.

मित्रांनो, दिलने पुकारा आपण ऐकत आहात. आपण ट्यून केलेलं आहे 90.8 रेडिओ विश्वास. मी आहे प्रांजली तुमच्यासोबत. आत्ताच आपण अजून एक नितांत सुंदर गीत ऐकलं, जे गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी, लिहिलं होतं अशोकजी परांजपे यांनी, आणि संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आपला पाय जोरात घसरलाय आणि आपण जोरात पडतोय असं स्वप्न तुम्हाला पडलंय? सगळं काही चोरीला गेलंय, आता आपलं काहीच राहिलेलं नाही असं स्वप्न तुम्हाला पडलंय? या स्वप्नानंतर परत जाग येते आणि हे सगळं सगळं खोटं आहे हे समजल्यावर अत्यंत हायसं वाटतं, असं माझ्या स्वतःच्या बाबतीत खूप वेळा घडलंय. तुमच्या बाबतीत असं काही घडलंय? नक्की आठवून पहा. जाग आल्यावर स्वप्न खरं तर आठवतच नाहीत, पण अशी स्वप्न नक्की आठवतात. आणखी एक स्वप्नाची गोष्ट आहे शेख चिल्लीची, जी फांदी कापायची त्याच फांदीवर बसून भविष्यातली स्वप्ने बघता बघता शेख चिल्ली फांदी कापून टाकतो आणि पडून जातो. मित्रांनो, जागेपणीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही गोष्ट अतिशय लागू पडते. जागेपणी स्वप्न जरूर बघावीत मित्रांनो, पण स्वतःला ताब्यात ठेवून परिस्थितीचा विचार करून अंथरूण पाहून पाय पसरावे तसं. मित्रांनो, स्वप्न नक्की बघा, मोठी स्वप्न बघा, पण पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करा. तर नक्कीच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ऐकत राहूया, ऐकवत राहूया रेडिओ विश्वास, आणि भेटत राहूया दर मंगळवारी याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिलने पुकारा.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया जसपाल सिंग, हेमलता आणि चेतन यांच्या आवाजात.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं अमीरी गरिबी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत दुनिया या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, प्रेमनगर या चित्रपटामधलं सचिन देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: आहेत फक्त 9% व्याजदर. रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर सार.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: लेकिन जब तक इस कबीले का सरदार हूँ मैं किसी को किसी के साथ जबरदस्ती नहीं करने दूंगा. चलो जाओ तुम.

0: है तेरी
1: मौत इतनी हसीन। अए ये नागन डस ले तो क्या कहना।

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

ही फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
0: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
0: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
0: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

Nu-i că este lucrul. Are două noi litale. Ne dă implicăm. Ha, să ce?

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178961 आणि गणेश सोमवंशी, 8300016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: on to www.erosentertainment.com.
1: आपकी फरमाइश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

Woo!

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: कि उरत ते फक्त परम चैतन्य राम की कृष्ण दत्त की शिव असा नामभेदही मग उरत नाही. अज्ञानी जन भगवंताच्याही बाह्य रूपाशी थांबतात. म्हणूनच या अभंगातून रामदास भक्त श्रोत्यांना एक ज्ञानदृष्टी देतात. नामभेद पुसून टाकणारी, परमतत्व एकच आहे हे सांगणारी. पंढरीचा विठू रामदासांना रामच वाटतो, परंतु या विठ्ठल रामानं धनुष्यबाण ठेवून करकटावर ठेवले आहेत. शरयूची ही भीमा झाली आहे. पंढरी आणि अयोध्या असा भेदच उरलेला नाही. अवघे विश्व एकाकार अशी ही समाधी स्थिती. संतांच्या अभंग सोबतीनं आपणही त्या स्थितीचा अनुभव घेऊया. रामदासांचा राममय विठ्ठल मग आपणालाही दिसू लागेल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300.

आपली फरमाइश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.